श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 9 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आता सुरुवात मंगलध्वनीनं.

सनईवर राग आसावरिया पण ऐकला कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सकाळचे 6 वाजतात.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते, आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला काही भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत मंगल प्रभात या कार्यक्रमात.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: मंगल प्रभात या कार्यक्रमात आता यानंतर संत तुकाराम महाराजांची अभंगरचना कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली ऐकूया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आपण ऐकली. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता यानंतर वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना गायली आहे आशा भोसले यांनी.

संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंग रचना आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकली. संगीत वसंत देसाई यांचं होतं. आणि श्रोतेहो, मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर महाराजांच्याच गवळणीनं आपण करणार आहोत. व्ही जी भाटकर यांचा स्वर.

0: व्ही जी भाटकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आता विचारपुष्प. विचारपुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
1: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
0: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
1: प्रेमाचा सुकाळ.
2: वृक्षांशिवाय प्राणी मात्रांचं जगणं हे संभवतच नाही. श्री दत्त प्रभू म्हणतात वृक्ष हे परोपकारी असतात, अहंकार शून्य असतात. जेव्हा फळा फुलांनी बहरून जातात तेव्हा ते खाली झुकतात, संपत्ती येतास ताठा न धरता नम्र होतात. हा गुण माणसांनी शिकावा. वृक्षाला येणाऱ्या फळा फुलांचा जेवढा उदो उदो होतो तेवढा पानांचा होत नाही. पानं वृक्षांचं पोषण करतात, तसंच जीवसृष्टीचं देखील. जंगल पानांनी नटलेलं असतं. हत्तीसारखा आवाढव्य प्राणी असो किंवा लहानशी अळी सुरवंट, दोघांचीही वाढ ही पानं खाऊनच होते. माणसाचं रोजचं साधं जेवण बघा, त्यात पानांची रेलचेल असते. जेवायला केळीचं पान किंवा पत्रावळ, पालेभाजी प्रकृतीला चांगली म्हणून पालक, मेथी, चुका, चाकवत, चवळी, घोळ, आंबाडी, माठ अशा कित्येक भाज्या दैनंदिन जेवणाचा भाग असतात. कोथिंबिरीशिवाय तर ताटातला पदार्थ सजतच नाही आणि चवही वाढत नाही. फोडणीचं वरण असो किंवा सांबार असो किंवा कढी, कढी पाला हवाच ना. कांदा, लसूण पात, पुदिना, मुळ्याचा पाला हे तर तोंडी लावण्याला घरोघरी असतं. अहो एवढंच कशाला, माणसाची रोजची सकाळ चहा पत्तीच्या सेवनाशिवाय होतच नाही आणि भोजनाची समाप्ती ही विडा खाऊन झाली तर जेवणाला पूर्णता आहे. देवपूजेसाठी जेवढं फुलांचं महत्व आहे तेवढंच पानांचं सुद्धा आहे. गौरी, गणपती, सत्यनारायण, मंगळागौर यासारख्या मोठ्या पूजेसाठी पत्री हवी असते. पत्री अर्थात पानं देवाला वाहताना नेमकी संख्या असते. गौरीला 16, गणपती बाप्पाला 21, अनंत चतुर्दशीला 14 पत्री अर्पण करतात. सगळ्याच झाडांची पानं देवासाठी काही तोडत नाहीत तर विशिष्ट झाडांची पानंच देवाला चालतात. श्रावण महिन्यात बेलवृक्षाची पानं शिवपूजेसाठी मिळाली की भक्तांना आनंद होत. श्रावण सोमवारी 108 तर शिवरात्रीला महादेवाला सहस्त्र बिल्वपत्र वाहतात. बेलाच्या झाडाला श्रीवृक्ष असं म्हणतात, ते श्री लक्ष्मीचंही प्रतिरूप आहे. देवपूजेसाठी बेलाची पानं तोडताना त्या वृक्षाची मनापासून प्रार्थना करायची असते. हे अमृतापासून उद्भवलेल्या बिल्व वृक्षा, शिवाच्या पूजेसाठी तुझी पानं हवी आहेत, अत्यंत आदराने मी तुझी पत्री घेऊन जाते. शिवाचं वाहन नंदी आहे. ग्रामीण भागामध्ये पोळ्याच्या दिवशी बेलपत्रांची फांदी बैलाच्या कपाळाला बांधतात आणि नंतर बैलाची जोडी महादेवाच्या पूजेला नेतात. गणपती बाप्पाची पूजा शमी पत्र वाहिल्याने आनंद देते. अमंगलाचं मंगल करणारी शमीपत्र दुष्कृत्य किंवा दुःस्वप्न यांचा नाश करणारी आहेत. शमीपत्र ही प्राचीन काळापासून पवित्र मानली आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा तिचं महत्व होतं. आंब्याच्या पानांना सर्व धार्मिक सणांमध्ये उत्सवामध्ये महत्व आहे. शुभविधी हा आंब्याच्या पानांशिवाय होतच नाही. अवघी सृष्टी उन्हाळ्यामध्ये पोळत असताना

0: आंब्याला कोवळी अशी पालवी फुटते. गोड रसाळ फळ देणाऱ्या आंब्याच्या पानांचं तोरण घराच्या प्रवेशद्वारावर लावतात. हिरवीगार लुशलुशीत पानं जणू सुचवीत असतात की घरावर संकट आली ना तरी डगमगून जाऊ नका. माणसाच्या जीवनात पानांची शिकवण बहुमोल आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात, ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. एका झाडाला अनेक पाने, त्या प्रत्येक पानाला वेगळं रोप लावलं होतं का? त्याप्रमाणे हे विश्व सगळं एका परमात्म्यातून आलंय. अज्ञानाची रात्र संपून दिवस उजाडला तर तिथे फक्त तूच आहेस. नागवेलीला फक्त पानं असतात, त्याचा आकार माणसाच्या हृदयासारखा असतो. विड्याच्या पानांचं महत्व पूजेमध्ये प्राधान्याने आहे. माऊली म्हणतात, का न फळताई सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जोका. नागवेलीला फळ न येताच त्या सफल आहेत. त्याप्रमाणे सात्विक पुरुष फळाची आशा न करता कर्म करतो तरीही त्याचं कर्म हे सफळच आहे. वटवृक्ष हा पवित्र वृक्ष आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलामध्ये विष्णू बालमुकुंद रूपात वटपत्रावर शयन करतात असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जगबुडी झाली तरी वटपत्र हे अक्षय आहे. वृक्षावरची विविध कलाकुसर केलेली तऱ्हे तऱ्हेची पानं बघितली की या विश्वाच्या चित्रकारापुढे आपण नतमस्तक होतो आणि काही काळ आपल्याला अंतर्मुखता लाभते.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ए गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
1: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
4: संपर्क 87400304008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अंगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: आता सोलापूर दिनांक.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
8: सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना जाहीर आवाहन. सभासदांचे जे पाल्य फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत अशा पाल्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना फक्त सभासदांच्या पाल्यासाठीच असून पात्र सभासदांनी आपला अर्ज, शेअर सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि प्रवेश दाखल्याच्या प्रमाणित प्रतीसह सोमवार 8 जून 2026 पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात अथवा आपल्या जवळच्या शाखेत सादर करावे. ही विनंती.
9: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. नीट पुनर्परीक्षेचा पेपर फुटू नये याची खबरदारी. प्रश्नपत्रिकेशी संबंधित असणाऱ्यांना ठेवलं नजर कैदेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत बदल, लाभार्थ्यांना वर्षभरात आता फक्त मिळणार 4 अनुदानित सिलिंडर. मान्सूनचं सोलापूर जिल्ह्यात आगमन पुढील 4-5 दिवसात जिल्हा

होण्याची शक्यता. कर्जमाफीचे पैसे जुलै महिन्यात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला होणार सुरुवात. निकषांमध्येही होणार बदल. वीज चोरी होणाऱ्या गावांमध्ये लोडशेडिंग राहणार सुरूच. महावितरण कंपनीचं स्पष्टीकरण. आणि बल्लाढ्य भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय. कसोटी सामन्यात अफगाणिस्तान संघाचा 2.5 दिवसात उडवला धुव्वा. आता घडामोडी विस्तारानं. वैद्यकीय सह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येत्या 21 जून रोजी घेतल्या जाणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा पेपर फुटू नये, परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं खबरदारी घेतली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणारे, परीक्षण करणारे, त्याचबरोबर भाषांतरकार आणि इतर संवेदनशील कामाशी संबंधित अशा सर्वांना एका गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तसंच त्यांचा बाह्य समाजाशी संपर्क पूर्णपणे बंद करून त्यांना परीक्षा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांना मोबाईल, लॅपटॉप तसंच इतर वैयक्तिक संपर्क साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं आपल्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत कपात केली आहे. आता या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबियांना वर्षभरात केवळ 4 अनुदानित सिलिंडर मिळू शकतील. 2016 ही योजना सुरू झाली तेव्हा 12 सिलिंडर मिळत होते. गेल्या वर्षी हा कोटा घटवून 9 केला होता. आता तो फक्त 4 इतका केला आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या मान्सूननं काल महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोरी जवळी हरणाई सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालंय. पुढील 4-5 दिवसात मान्सून सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र व्यापेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी करू नये असं प्रशासनानं कळवलं आहे. दिनांक 12 ते 15 जून दरम्यानची पावसाची स्थिती पाहून पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं असं देखील कळवण्यात आलंय. 11 जून पर्यंत सोलापूर जिल्ह्यासाठी मान्सून पूर्व पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पैसे जमा होण्याला सुरुवात होणार असल्याचं वृत्त आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना काही अटींमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेतून सांगितलं. जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा दावा अनेक शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षाकडून केला जात आहे, यावर कृषी मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी राज्यात युरियासह सर्व आवश्यक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केल्याचंही कृषी मंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. पेरणीच्या काळात इंधनाचा तुटवडा भासणार नाही, शेतकऱ्यांनी चिंता करू नये असा विश्वासही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कृषी आणि घरगुती विजेची जोडणी एकाच फिडरवरून आहे. या संबंधित गावांमध्ये सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत विजेचा वापर वाढला आहे. बहुतांश शेतकरी सिंगल फेजवर कृषी पंप चालवत आहेत, तर या गावांमध्येच तारेवर आकडे टाकून वीज चोरी देखील मोठ्या प्रमाणावर होतीये. दरम्यान संबंधित गावांमधील वीज चोरी कमी झाल्याशिवाय या गावचं लोड सेलिंग थांबणार नाही असं महावितरण कंपनीनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कृषी पंपासाठी अवघा 6 तास वीज पुरवठा केला जात आहे. या 6 तासांमध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे, कृषी पंप चालत नाहीत, पिकं वाळून चालली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
श्रोतेहो सोलापूर दिनांक मधील उर्वरित घडामोडी अल्पशा

या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सोलापुरातील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अनिश कोटी, अर्णव पाटील आणि आदित्य निशार या विद्यार्थ्यांनी स्मार्ट एग्रीकल्चर अंतर्गत तंत्रप्रणाली विकसित केली आहे. या तंत्रप्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुभवाधारित अंदाजांऐवजी वैज्ञानिक माहितीच्या आधारे शेती पिकांचे निर्णय घेता येतील. उत्पादनवाढ, खर्चात बचत, पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक शेती करण्याला यातून चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय शाश्वत शेतीसाठी हे संशोधन विशेष महत्वाचं मानलं जात आहे. या संशोधनाचा भारतीय पेटंट नुकताच प्रसिद्ध झाला आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देणाऱ्या या महत्वपूर्ण संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 11वी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्याची पोचपावती किंवा हमीपत्र घेऊन त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान प्रवेशाच्या धर्तीवर दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 13 जूनला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. 18 जूनला तिसऱ्या यादीचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल. तर 19 जून रोजी रिक्त जागा पुन्हा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अमावस्या रविवार 14 जून दुपारपासून सुरू होत असली तरी अधिक महिन्याची सांगता सोमवारी 15 जूनलाच होईल असं दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं आहे. रविवारी दुपारपासूनच अमावस्याला प्रारंभ होत असल्यानं अधिक महिन्याच्या पुण्यकाळाचा समारोप नेमका कधी याबाबत शंका व्यक्त केली जात होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी दिवसभरापर्यंतचा काळ भक्तिकार्यासाठी फलदायी आणि शुभकारी आहे असंही ते म्हणाले. सोलापूर शहरात 17 ते 26 जून या काळात मोहरम साजरा केला जाणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात काल शांतता कमिटीची बैठक झाली. आयुक्त एम राजकुमार यांनी या बैठकीत सण साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना दिल्या. सोलापुरातील दोन्ही मोहरम कमिट्या बरखास्त झाल्या आहेत. वर्गणी जमा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशातही जे बेकायदा वर्गणी जमा करतील त्या संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी आपल्या प्रशासनाला दिले आहेत. बलाढ्य भारतीय संघानं अफगाणिस्तान संघाला कसोटी क्रिकेटचे धडे देताना अवघ्या 2.5 दिवसात 1 डाव आणि 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. पहिल्या डावात 412 धावांची भलीमोठी आघाडी घेऊन अफगाणिस्तान संघावर फॉलो ऑन लादल्यानंतर भारतीय संघानं पुन्हा एकदा अचूक मारा करत अफगाणिस्तान संघाचा डाव 35.5 षटकात 112 धावांमध्ये गुंडाळला. तब्बल 7 बळी घेणारा मानव सुथार सामनावीर ठरला. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या सतर्कतेमुळे 25 लिंबाच्या झाडाची कत्तल टळली. कत्तलीचं साहित्य जप्त करण्यात आलंय. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी 20 कोटींचा निधी मंजूर झालाय. निविदांसाठी निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन आणि खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर मंगळवेढा परिसरातील मांडणीत उजनीचं पाणी सोडण्यात आलंय. 16 गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटलाय. सोलापुरातील भवानीपेठ परिसरातील पाणीपुरवठ्याचं रोटेशन 1 दिवसानं पुढे जाणार आहे. बुधवारऐवजी गुरुवारी पाणीपुरवठा होईल. कारंबा तालुका उत्तर सोलापूर इथं डंपर आणि दुचाकीच्या धडकेत शेतकरी दोंडप्पा जोडमोटे वय 70 यांचा जागीच काल मृत्यू झालाय. संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 33.7 दशांश, किमान 22.4 दशांश. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. नीट पुनर्परीक्षेचा पेपर फुटू नये याची खबरदारी.

0: प्रश्नपत्रिकेशी संबंधित असणाऱ्यांना ठेवलं नजरकैदेत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत बदल, लाभार्थ्यांना वर्षभरात फक्त 4 अनुदानित सिलिंडर मिळणार, मान्सूनचं सोलापूर जिल्ह्यात आगमन, पुढील 4-5 दिवसात जिल्हा व्यापण्याची शक्यता, कर्जमाफीचे पैसे जुलै महिन्यात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला होणार सुरुवात, निकषांमध्येही होणार बदल, वीज चोरी होणाऱ्या गावांमध्ये लोडशेडिंग सुरूच राहणार, महावितरण कंपनीचं स्पष्टीकरण आणि बलाढ्य भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, कसोटी सामन्यात अफगाणिस्तान संघाचा 2.5 दिवसात उडवला धुव्वा. आणि याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी.
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
3: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
4: अंबिका हॉस्पिटल.
5: मोबाईल 99217555554.
6: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
7: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्र आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आकाशवाणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्यापर्यंत पोहोचते आहे. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद तुम्ही आता कुठेही आणि केव्हाही नक्की घ्या. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडिया या नव्या प्रवासाचा. आता कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, दुधाळ गायीमध्ये अल्कली अपचनाची समस्या ही अनेक वेळा आढळून येते. या समस्येमुळे दुधाळ गायींच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि साहजिकच याचा परिणाम गायीच्या दूध उत्पादनावर देखील होतो. दुधाळ गायीमध्ये आढळणाऱ्या अल्कली अपचनाची काही लक्षणं आहेत. प्रारंभिक अवस्थेमध्ये गायीची भूक अचानक मंदावते, तिचं जठर कमी हालचाल करतं, गायीचं दूध अचानक कमी होतं, पोटात दुखत असल्यामुळं क्वचितच जनावर उठबस करू लागतं. मात्र या समस्येची तीव्र अवस्था असेल तर गाय अचानक पडते, तिचं अंग थंड पडतं, अर्थातच शरीराचं तापमान कमी होतं, गाय सुस्त होते, तिचा श्वासोच्छवास मंदावतो. 24 ते 36 तासामध्ये अनेक वेळा गायीचा मृत्यू देखील ओढावतो. बहुतांश वेळा झटके किंवा तडफड दिसत नाही, अतिसार देखील नसतो. अशा पद्धतीनं अल्कली अपचन असेल तर गायीमध्ये काही लक्षणं दिसून येतात. गायीच्या रुमेनमध्ये अर्थातच कोटीपोटामध्ये तयार होणारे काही विषारी पदार्थ, ज्यालाच आपण एन्डोटॉक्झिन म्हणतो, हे रक्तात शोषले गेल्यास शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया निर्माण होते. यामुळे एन्डोटॉक्झिक शॉक येऊन अचानक गायीचा मृत्यू होऊ शकतो. जर दुधाळ गायीला अल्कली अपचन झालं असेल तर तिच्या तपासणीमध्ये काही बाबी आढळून येतात, जसं की आजारी गायीमध्ये रुमेनचा सामूह हा सर्वसामान्यपणे 9 ते 11 दरम्यान आढळून येतो. रक्त काही प्रमाणात घट्ट झाल्याचंही दिसून येतं. मात्र यकृत आणि मूत्रपिंडाचं कार्य हे सामान्य दिसून येतं. एन्डोटॉक्झिनचं शोषण झाल्यामुळे शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया होते, यामुळे तीव्र न्यूट्रोफिलिया आढळून येतो. कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसून येतं. अल्कोसिसमुळे कॅल्शियमचं बाइंडिंग वाढतं आणि आयोनाइज्ड कॅल्शियम कमी होतो, आणि म्हणून अल्कोलोसिस दुरुस्त केल्याशिवाय कॅल्शियम शिरेतून दिल्यास प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा काही तातडीची लक्षणं देखील जाणवतात, जसं की चर्वण कमी होतं, थोडी फुगवट आणि दूध

0: देखील कमी होतं. गाईला सुस्ती येते. अशा पद्धतीनं अल्कली अपचन आपल्या दुधाळ गाईला होऊच नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं महत्वाचं आणि परिणामकारक ठरतं. जसं की ऋतूबदलाच्या काळात विशेष काळजी आपण घेतली पाहिजे आणि गाईच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवलं पाहिजे. आहारामध्ये तंतुमय चाऱ्याचं योग्य प्रमाण ठेवलं पाहिजे. चांगल्या प्रतीचा कोरडा चारा हा आहारात वाढवावा. हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा जसं की भुसा कडबा हे देखील देणं आवश्यक आहे. गाईचा खुराक 10-15% या काळात कमी केला पाहिजे. प्रथिनांचं प्रमाण संतुलित म्हणजे जवळपास 18% इतकंच ठेवावं. या पद्धतीनं काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केल्या आणि गायींच्या हालचालीवर सातत्यानं लक्ष ठेवलं तर दुधाळ गायीतील अल्कली अपचनाची समस्या आपण नक्कीच टाळू शकतो.
1: कृषी सल्ला आता आपण जाणून घेतला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30. याशिवाय बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर हुमणी कीड व्यवस्थापन याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. आता आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही हिंदी भक्ती रचना.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकली.
1: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
3: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
1: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
2: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
3: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
1: आजच प्रवेश घ्या. सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
3: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93 72 707 100.
6: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
6: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ 10:30 ते 8.
4: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
4: 10:00 ते 2:00.
5: मोबाईल 98503388807.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 9172700.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार 10:00 ते 4:00. मोबाईल 9579790940.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचे

0: चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
1: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
2: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
3: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
2: मोबाईल 91 30 396 809।
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496। राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, जुना विडी घरकुल, सोलापूर इथं 11वी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 चे प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर, मोबाईल 78 75 26 0 138।
5: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
6: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
7: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991।
8: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
8: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन।
9: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
10: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट, आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
11: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
12: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
13: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
12: मोबाईल 93 72 14 44 34।
14: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल।
14: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ।
0: संपर्क 87 88 46 14 97।
15: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77 19 92 22 55।
16: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 7 वाजले आहेत। आता एक गाणं गुणगुणण्यासाठी

दिल ही तो है या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकत आहोत, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत रोशन यांचं.

0: एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये आज आपण दिल ही तो है या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकलं. संगीत रोशन यांचं होतं. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
2: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

0: भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्ती चक्र 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पारस पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या सहानी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझ्या 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाईड करताना मला कल्पना चावल्याचे नाव दिसले. आणि मग आम्ही तिघींनी तिचं नाव

0: बघून तिची स्टोरी करायची ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉवेल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही फिंगर पपेट बनवलं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्याबद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर, चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉवेल ला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेचे जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बी बी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
1: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळेत लेखी पद्धतीने होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहीर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल 3 दिवशी अफगाणिस्तानवर 1 धाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.4 MHz. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
6: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती.

0: आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित भेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर भेगडेंचा नंबर असला तर

0: पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोते हो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218-760-55।
6: श्रोते, आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन।
7: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी। कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास। सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव।
6: श्रोते हो, साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये आज कवी महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत। सादर करते डॉ सोमेश्वर पाटील। तेव्हा नक्की ऐका साहित्य संपदा हा कार्यक्रम आज रात्री 8:15। श्रोते हो, आज रात्री 9:00 शल्य संवाद सर्जन सप्ताहानिमित्तचा हा विशेष कार्यक्रम। यामध्ये आज डायबिटिक फूट याविषयी डॉ सचिन जम्मा यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत। सादर करते डॉ सोमेश्वर पाटील। आज रात्री 9:00 शल्य संवाद हा कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणत 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर, डॉक्टर एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असेल की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल जी चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या

0: करण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराचसा सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपली जी अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
0: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
1: हां, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
0: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
1: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपिढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपिढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
0: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
1: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळं आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
0: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
1: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरलं असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते, तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
0: काही काही बऱ्याचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
1: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
0: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
1: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
0: श्रोतेहो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे

त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो अपन ऐकलात। प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रानं तो कार्यक्रम सहक्षेपित केला। सकाळचे 7:38 होत आहेत। आता आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं।
2: श्रोतेहो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथे मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही। प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य। श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श। तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
1: आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं आता आपण ऐकली। श्रोते, आज सकाळी 8:40 काही दिनविशेषांसह मराठी गाणी आपण ऐकणार आहात। 9:05 सुद्धा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घ्याल। 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम आणि 9:20 क्रमशः अभिवाचन, 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलं पी सावळाराम यांचं गीत। संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी।

0: सुमन कल्याणपूर यांनी कार्यरत पी साळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: श्रोतेहो, साहित्य संपदा या कार्यक्रमात आज कवी महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. 7:45 झाली आहेत. आता अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार
5: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा युएस मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
6: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही युएस मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो.

0: मोकळे पण असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
0: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
0: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता भावधारा या कार्यक्रमात कवी बी यांचं गीत ऐकूया. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, स्वर लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी बी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. आता गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता बाजारभाव आणि कृषी सल्ला आपण जाणून घ्याल. त्यानंतर हुमळी कीड व्यवस्थापन याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर आणि आज रात्री 9 वाजता शल्य संवाद हा सर्जन सप्ताहानिमित्तचा विशेष कार्यक्रम. यामध्ये आज डायबिटिक फूट याविषयी डॉ सचिन जम्मा यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी सोलापूर केंद्र आणि रात्री 10 वाजता हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये तुमच्या आवडीचं कोणतंही एक मराठी गाणं तुम्ही सांगू शकता. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि आमच्याशी संवाद साधून तुमच्या आवडीचं मराठी गाणं सांगा आणि हा कार्यक्रम नक्की ऐका रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. आता भावधारा या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं सदानंद डबीर यांचं, गायलं आहे अरुण दाते यांनी.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दामोदर शिरवाळे यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. 8:20 झाली आहेत. आता दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोतेहो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे

हे फक्त पुन्हा गाडगे आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात. 33 मेहून जेवणावळी असतात. तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं.

0: असणार. पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावायला ते दान देतो.
1: खरं खरं.
0: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनर्स छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावायला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं
1: आहे. श्री विष्णूंचं
0: स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात. नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते. त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाच्या दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात. आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली. त्याच्यावर का लकीतोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते, किमतीच्या 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बरं,
0: आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेखीचा नवरा.
1: बरोबर.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावायला ते दिलं जातं. आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावायला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावंही ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताटवाटीचं वाण द्या.
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना काडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता रोशन सातारकर यांनी गायलेलं हे लोकगीत.

श्रोतेहो, आज सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी आणि सकाळी 9:05 मिनिटांनी काही दिनविशेष आणि मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. 9:15 वाजता खमंग रुचकर हा कार्यक्रम, तर 9:20 मिनिटांनी सोलापूरची नाट्यगाथा हा क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता.

या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब शेतकरी महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा आरोग्य मंदिर जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आलं. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला मेजर आदित्य प्रताप सिंग निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन ब्राझील रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे. अन्न सुरक्षा शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम हवामानपूरक शेती कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरुच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरु केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरुच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बस्टन इथं पाकिस्तान

0: बरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, त्याचबरोबर आजचे काही दिनविशेष सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. श्रोते, आज ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक गणेश उर्फ दत्ता हलसगीकर यांचा आहे स्मृतिदिन. 7 ऑगस्ट 1934 साली कर्नाटक इथल्या गोलगिरी इथं त्यांचा जन्म झाला. दत्ता हलसगीकर उर्फ गणेश तात्याजी हलसगीकर एक मराठीतले लोकप्रिय कवी. मराठीतील विख्यात कवी कवी गुंजविहारी हे दत्ता हलसगीकर यांचे मामा लागत होते. सोलापूर इथं लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकरांनी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी केली. किशोरवयातच त्यांना कविता करायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी शेवटपर्यंत काव्यरचना केल्या. त्याचबरोबर ललित लेखनही त्यांचं अव्याहत चालू होतं. गेली 5 दशकं अव्याहतपणे त्यांची साहित्य निर्मिती सुरू होती. काव्यलेखन आणि स्फुट ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत. श्रोते हो, दत्ता हलसगीकर यांची उंची या नावाची कविता खूप लोकप्रिय झाली. या कवितेचे वेगवेगळ्या अशा 22 भाषांमध्ये भाषांतर झालेलं होतं. आकाशवाणीवरून सुद्धा अनेकदा या कवितेचं सादरीकरण करण्यात आलेलं होतं. दत्ता हलसगीकर यांच्याच आवाजात त्यांची उंची ही कविता आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी नवोदित कवींबाबतच्या त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण ऐकूया आणि त्यानंतर त्यांची उंची ही कविता.
2: एखादा नवोदित लेखक कवी असेल तर त्याला खुडायचा आपल्याला अधिकार नाही. त्याच्यामध्ये काहीतरी स्फुल्लिंग असतं, काहीतरी चेतना असते. ती चेतना चेतवण्याचं काम आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करावं आपण. तो खऱ्या अर्थाने वर्धिष्णू असेल तर तो मोठा होतोच आहे. नसेल तर जेवढं त्यांनी लिहिलं असेल तेवढ्यामध्ये त्या आनंद असो. माणसाला आनंद

0: ते तो वाटत राहणं यासारखा दुसरा परमोच्च आनंदाचा बिंदू आहे असं मला वाटत नाही. देत राहील पाहिजे. आज मला असं वाटतं की माझ्या या अलीकडच्या काळामध्ये माझ्या संपर्कामध्ये जे नवीन कवी आले त्यांचे जवळजवळ 17-18 लोकांची पुस्तकं निघालेली आहेत आणि त्यांना विश्वास निर्माण झाला की आपण करू शकतो. आणि काहीतरी इतर गोष्टीमध्ये मन रमण्यापेक्षा ते कविता लेखन, कविता वाचन, कविता कवितांचे एकत्र मित्रमंडळी याच्यामध्ये घालवतात हा परमानंद असं वाटतं मला. आणि हे घडवण्यामध्ये मला पण समाधान वाटतं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत. ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे. सूर्यकुलाशी ज्याचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. युगा युगाच्या अंधारात प्रकाशाचा गाव न्यावा. मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे. मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे.
1: दत्ता हलसगीकर यांची उंची ही कविता आपण ऐकली त्यांच्याच आवाजात. श्रोतेहो, 2011 साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये दत्ता हलसगीकर यांचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीमध्ये झालेल्या सर्व भाषी कवी संमेलनातही हलसगीकर यांनी आपली उंची ही कविता सादर केली होती. मलेशियात झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या आणि त्यांच्याच कवितांचा एक विशेष कार्यक्रम झाला होता. त्यांच्या कवितांना रसिकांनी स्टँडिंग ओव्हेशनही दिलेलं होतं. पुणे आकाशवाणीच्या हिरक महोत्सवानिमित्त दत्ता हलसगीकर यांच्यावर शुभंकराचा सांगाती या नावाचा कार्यक्रम झालेला होता. या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचं अभिवाचन झालेलं होतं. मराठीतील बहुतेक सगळे मासिकं, नियतकालिकं आणि दिवाळी अंक यामध्ये त्यांचं लेखन आणि कविता या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गिरणी कामगार आणि त्याच्या मुलीच्या जीवनावर आधारित झपझप चाललेत नाजूक पाय यासह त्यांच्या आणखी काही कविता पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. श्रोतेहो, हलसगीकर यांना आतापर्यंत अनेक मानसन्मान आणि पुरस्कार यांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्यांना चाहुले वसंताची या काव्यसंग्रहाला त्यांच्या मसापचा कविवर्य कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार मिळाला होता. दत्ता हलसगीकर यांचं निधन झालं 9 जून 2012 साली. त्यांचे काव्यसंग्रह सांगायचे झाले तर आषाढखन, उन्हातल्या चांदण्यात, सहवास, करुणाघन, कवडसे या प्रकारचे. तर श्रोतेहो, कवी दत्ता हलसगीकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र अभिवादन आणि त्यांचीच एक कविता त्यांच्या आवाजात ऐकूया.
0: कवितेचं नाव आहे अखेरचे वळण. प्रवासाच्या अखेरच्या वळणावर आलोय मी काटेरी वाटेवर आता मखमली हिरवळ पसरली आहे. विझून गेलेत अवघे विस्तव जीवाला जाळणारे. तुपाचा मंद परिमळ उरात व्यापून आहे. कुणी केलेले उपहास शब्दांचे बाण घोर उपेक्षा सगळे उघडून आता आकाश निरभ्र झाले आहे. मोहाचे झगमगते दिवे तर शांत शांत झालेत. समयीतील मंद ज्योत डोळ्यामध्ये तेवत आहे. धावपळ, अट्टहास, लौकिकाची तृष्णा भरारत्या नौकेचे ताठ शीड आता उतरलेले आहे. बेरीज वजाबाकी गणिते करायची तरी किती, समाधानाची श्री शिल्लक तेवढी.

0: जमेसाहेम भ्रम विभ्रम मावळलेत, भ्रम विभ्रम मावळलेत, हर्षखेद निवळलेत, प्रेयस गळले आहे, श्रेयस कळले आहे, प्रेयस गळले आहे, श्रेयस कळले आहे, उडून गेलेत सर्व वर्ख अनुभवाच्या उन्हाने, उडून गेले सर्व वर्ख अनुभवाच्या उन्हाने, आयुष्याचे फळ आता मधुर पिकले आहे, आयुष्याचे फळ आता मधुर पिकले आहे। हे अखेरच्या वळणावरची कविता ही एक टप्पा समजूया आपण।
1: श्रोते हो, कवी दत्ता हलसगीकर यांच्याच आवाजात त्यांची कविता आता आपण ऐकली।

श्रोतेहो, आज ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचा आहे जन्मदिन. 9 जून 1912 साली त्यांचा जन्म झाला. वसंत देसाई यांनी 1942 साली शोभा या चित्रपटापासून संगीतकार म्हणून त्यांचा हा प्रवास त्यांनी सुरू केला. पुढे 30 वर्ष त्यांची ही संगीत सेवा अखंड चालू होती. अनेक हिंदी मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहेच आहे, पण वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली काही बालगीतं, काही अभंगरचना, काही चित्रपटगीतं ही लोकप्रिय अशीच आहेत. आता आपण ऐकूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं बालकवी ठोंबरे यांचं गीत प्रमिला दातार यांच्या स्वरात.

प्रमिला दातार यांनी गायलेलं बालकवी ठोंबरे यांचं बालगीत आपण ऐकलं. वसंत देसाई यांचं संगीत होतं. श्रोतेहो, वसंत देसाई यांनी मराठी आणि हिंदी गाण्यांनाच संगीत दिलं असं नाही तर गुजराती आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. 14 संगीत नाटकं, माहितीपट, गैरफिल्मी गीतं, नृत्यनाटिका अशा अनेक प्रकारचं संगीत त्यांनी दिलं. आता आपण ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं पद

जय जय गौरी शंकर या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. श्रोतेहो मराठी गाण्यांच्या या कार्यक्रमामध्ये वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं बालगीत आपण ऐकलं, नाट्यपद ऐकलं आणि आता एक चित्रपट गीत ऐकूया. स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार वसंत देसाई यांचा आज जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन.

0: स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. मराठी गाणी आपण ऐकली. आणखीनही मराठी गाणी 9:05 आपण ऐकणार आहोत. 9:35 झाली आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आता ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
1: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली।
2: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
3: बाबा? झोपू दे ना।
2: काय करायचं याला?
3: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना।
2: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, मला टेन्शन आलंय तुझं।
1: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
2: मग काय करू?
1: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे।
2: काय सांगताय?
1: अहो हो,
0: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13। प्रवेशासाठी आजच संपर्क साधा।
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली। 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड। शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे। या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार
1: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
4: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
1: अगदी।
4: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
1: अरे वा, पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
4: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय। त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
4: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास, यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
1: अगदी अगदी बरोबर आहे।
4: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
4: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
1: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
4: धन्यवाद।
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
5: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
6: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13। 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13।
7: सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या।

सोलापुर केंद्रावरून। श्रोत्या, आज पहिल्या आयपीएस महिला अधिकारी डॉ किरण बेदी यांचा आहे वाढदिवस। 9 जून 1949 साली अमृतसर इथं त्यांचा जन्म झाला। प्रोफेसर म्हणून करिअरची सुरुवात करून भारतीय प्रशासकीय सेवेची सर्वोच्च परीक्षा वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी उत्तीर्ण होऊन आयपीएसमध्ये दाखल होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या। लहानपणी त्यांना टेनिस हा खेळ खूप आवडत होता। त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर आणि सिनियर लॉन टेनिस खेळाडू सुद्धा होत्या। कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सोशल सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं। सोशल सायन्समध्ये त्यांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवलेली आहे। 16 जुलै 1972 रोजी भारतीय पोलीस दलामध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांनी प्रवेश केला। 1973 प्रजासत्ताक दिन संचलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं। अनेक पोलीस शौर्य पदकांबरोबरच राष्ट्रपतींचं शौर्य पदक त्यांना मिळालेलं आहे। एशिया रिजन अवॉर्ड, जवाहरलाल नेहरू सॉलिडॅटरी अवॉर्ड, रेमन मॅक्सेसे अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। एक कठोर पोलीस अधिकारी अशी त्यांची ख्याती होती। तिहार तुरुंगामध्ये अधिकारी असताना त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्या। एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्र स्वीकारण्याची हिंमत किरण बेदी यांनी दाखवली। सेवानिवृत्तीनंतर त्या काही संस्थांच्या माध्यमातून गरीब महिला, मुलं आणि कैद्यांच्या कल्याणासाठी काम करतात। लेखन आणि व्याख्यान हे सुद्धा त्या सतत देत असतात। अनेक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं असून वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन युवा आणि महिला सक्षमीकरणावर प्रेरक अशी व्याख्यानं किरण बेदी या देत असतात। आज त्यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया।

0: जानकी अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. काही दिनविशेषांसह मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आता खमंग रुजकर हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
3: खमंग रुचकर।
4: अपर्णा, घरात जर खूप जास्त पिकलेली केळी असतात बघ, कारण आता आंब्याचे दिवस आहेत त्यामुळे लक्ष जर आंब्याकडे असतं आपलं,
5: हो,
4: आणि बऱ्याचदा मग केळी वाया जातात,
5: हो ग,
4: तर त्यावेळी काय करायचं? त्या पिकलेल्या केळ्यापासून एक छान पदार्थ मी सांगणार आहे बरं का तुला आज।
5: पिकलेल्या केळ्यापासून सांग बरं।
4: केळ्याचे अप्पे।
5: केळ्याचे अप्पे? बर
4: बघ, साहित्य फार चविष्ट होतात बर का।
5: बर,
4: दोन पिकलेली केळी, एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी चिरलेला गुळ, थोडीशी वेलची पूड, थोडस आपल्याला चवीला मीठ, कारण गोडाला मीठ घातले की त्याची चव छान खुलते।
5: बरोबर,
4: थोडासा खायचा सोडा, तूप आपल्याला अप्पे पात्राला लावण्यासाठी लागणार आहे,
5: कारण गोड पदार्थ असल्यामुळे तो तुपात छान रुचकर होईल। बर, साहित्य मी पुन्हा एकदा सांगते। दोन पिकलेली केळी, एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी चिरलेला गुळ, वेलची पूड, चवीपुरता मीठ, पाव चमचा खायचा सोडा आणि अप्पे तयार करण्यासाठी अप्पे पात्रात लावण्यासाठी तूप।
4: अगदी बरोबर। आता बघ करायचे कसे हे अप्पे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, केळी सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला गुळ घालून हे बारीक वाटून घ्यायचं।
5: बरं,
4: त्याच्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक रवा आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं।
5: बर,
4: याच्यावर एक अर्धा तासासाठी झाकून हे ठेवून द्यायचं आपल्याला।
5: बर,
4: त्याच्यानंतर रवा छान फुलून आला की यामध्ये वेलची पूड, खायचा सोडा आणि दोन तीन चमचे पाणी घालून सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि अप्पे करायला सुरुवात करायची। अप्पे पात्र गरम करायचं, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि यावर चमच्यानं हे भिजवलेलं मिश्रण थोडं थोडं घालून मंद आचेवर हे छान अप्पे भाजून घ्यायचे।
5: अरे वा,
4: तयार आहेत असे आपले हे केळ्याचे अप्पे।
5: हो ना, कारण मला काय वाटलं होतं की अप्पे म्हणल्यावर काहीतरी आदल्या दिवशी भिजून वगैरे ठेवावं लागेल, थोडीशी पूर्व तयारी करावी लागेल,
4: झटपट होणार।
5: अरे वा, छान की, ते करून बघायला हरकत नाही। तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून पहा हे केळ्याचे अप्पे। ऋणात राहता मात्र मी निघते बरं, पुन्हा आपण भेटणार आहोतच एका नवीन पदार्थासह
4: आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात।
5: तोपर्यंत मी अपर्णा,
4: मी मृणाल
5: आपला निरोप घेतोय।
4: नमस्कार।
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
3: खमंग रुचकर।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
6: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला। आता 9:21 होत आहेत, आता क्रमशः अभिवाचन। निर्मिती सहाय्य आहे विनायक दुधगी यांचा।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा.

संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोते हो नमस्कार. 1762 ते 1812 अशा 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये लोकशाहीर कवी रामजोशींनी अनेक मानसन्मान मिळवले, तसंच समाजाकडून धिक्कार देखील मिळवला. पेशव्यांच्या दरबारामध्ये मानाचा तुरा पटकावला, तशी समाजबांधवांकडून दूषणं देखील मिळवली, प्रचंड पैसा मिळवला आणि तो उधळूनही टाकला. शाहीर रामजोशी हे नाव मराठी साहित्यामध्ये त्यांनी अजरामर केलं ते स्वतःच्या संपूर्ण चरित्रासह. त्यांनी नाट्यमय काव्यरचना केली, पण त्यांचं आयुष्य हे देखील नाटक चित्रपटातील नायकाला शोभावं असं रोमहर्षक होतं. केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल पश्चाताप करत विव्हळणं हे रामजोशींना मान्य नव्हतं. येणारा दिवस अधिकाधिक आनंदानं उपभोगणं त्यांना मंजूर होतं. त्यांच्या प्रतिभेनं त्यांना आयुष्यभर साथ दिली. तत्कालीन ब्राह्मण समाजाचे धुत्कार श्रवण करत असताना त्यांनी आपल्या दिव्य प्रतिभेनं तिथल्या तिथं त्यांना कवनातून उत्तर दिलेलं आहे. संध्यापाठ आणि तत्सम कर्मकांडाच्या अतिरेकानं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या समाजधुरीणांना त्यांनी प्रज्ञा म्हणजे काय आणि वर्तन व्यवहार कसा असला पाहिजे याचा वस्तुपाठ काव्यातून दाखवला. त्यांचं जगणं वागणं, त्यांचं राहणीमान, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची प्रतिभा, त्यांचा विलास, त्यांची अदब, त्यांचा रुबाब, या सगळ्यामध्ये जोश होता, जल्लोष होता. कलावंतिणीच्या सहवासामध्ये राहत असताना, मद्यपानासारखे शौक टोकाला गेलेले असताना देखील ते पुन्हा पूर्वपदावरती येऊ शकले, अध्यात्माकडे वळू शकले, दैवतपर लावण्या लिहू शकले, ते केवळ सृजनशक्तीच्या जोरावर. त्यांचं आयुष्य ही एक अद्भुत नाट्यमय कथा आहे. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कुळामध्ये त्यांचा जन्म झाला. संस्कृत भाषेतील साहित्य, नाट्य, काव्य, व्याकरण, वेदांचा अभ्यास करणारं त्यांचं घराणं सोलापुरामध्ये प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील जगन्नाथ जोशी विद्वान होते. वेदसंहितांचा त्यांचा अभ्यास झालेला होता. यजुर्वेदातले तर ते अधिकारी पुरुष. बाळाजी बाजीराव पेशव्यांकडून त्यांना ज्योतिष विश्व अतिनिपुण आणि सिद्धांत वक्ते अशी पदवी मिळालेली होती. राजदरबारी जगन्नाथ जोशी यांच्या विद्वत्तेला मान्यता होती. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये मान होता. रामजोशी यांचे थोरले बंधू मुद्गल शास्त्री, त्यांचा देखील मोठा अभ्यास होता. त्यांनीही वडिलांप्रमाणेच वेदाध्ययन केलेलं होतं. त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य होतं. काव्यशास्त्राचा त्यांचा व्यासंग होता. केवळ कविता रचण्यापुरती त्यांची ज्ञानसाधना मर्यादित नव्हती. ते पुराणिक होते. त्यांची वाणी रसाळ होती. त्यांचं बोलणं देहभान विसरून ऐकत राहावं असं होतं. विशेष म्हणजे ते रामजोशींप्रमाणेच शीघ्र कवी होते. पुराण सांगताना त्यांचे विविध अर्थ त्यांना सुचत असत. ऐनवेळी ते नव्या विश्लेषणांचा उहापोह करत. हे प्रतिपादन अनेक वेळा त्यांना स्वतःला देखील नवं असे. त्यांचं पुराण कथन नाट्यमय होतं. एखाद्या एकपात्री कलावंतानं हजारो प्रेक्षकांचा समूह खिळवून टाकावा तसं सामर्थ्य त्यांच्या कथनामध्ये होतं. मराठी साहित्यामध्ये पंत, तंत आणि संत कवींची परंपरा आहे. मुद्गल शास्त्री पंत कवी मंडळामध्ये म्हणजे पंडित कवींमध्ये गणले जातात. पुराण कथा आणि प्रवचनं तर ते करीत असतच, शिवाय वेदपठणं देखील करत. याखेरीज संस्कृत आणि मराठीमध्ये त्यांनी स्वतंत्र काव्यरचना केलेली आहे. रघुवंश हे संस्कृत महाकाव्य सर्वपरिचित आहे, पण यदुवंश हे मुद्गल शास्त्रींचं काव्य देखील तितकंच रमणीय आहे. माहिष्मती भूषण नावाचं काव्य देखील त्यांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. मुद्गल शास्त्रींनी माहिष्मती भूषणामध्ये सरस्वती स्तवन लिहिलेलं आहे. जयती विधिकवक्त्रम चंद्रिकारम्य गात्रम नवरस भृतिपात्रम पद्मपत्राभनेत्रम कविजनवरपित्रम राजहंसेकपत्रम शुचिवसन पवित्रम रम्यवीणा विचित्रम. या संस्कृत रचनेमधून त्यांनी सरस्वतीचं सुरेख वर्णन केलेलं आहे. कमळाप्रमाणे डोळे असणारी, हातामध्ये वीणा धारण करणारी, शुचिरभूत वस्त्र परिधान केलेली आणि जिच्या प्रज्ञेतून नवरस प्रतीत होतात त्या सरस्वतीला वंदन असो असा याचा अर्थ. रामजोशींच्या काव्यरचनेमागील जाणीवा, त्यांच्यावरील संस्काराचा परामर्श घेण्यासाठी त्यांच्या कौटुंबिक वातावरणाचा विचार करणं हे आवश्यक आहे. लहानपणापासूनच त्यांची जडणघडण झाली ती मुद्गल शास्त्रींच्या समवेत. त्यामुळे मुद्गल शास्त्रींच्या कर्तृत्वाचा थोडक्यात विचार करणं गरजेचं आहे.

0: त्यांनी भाषा कुतूहल नावानं मराठीमध्ये रचना केली आहे. तिच्यात त्यांचं पांडित्य किंवा अलंकार प्रचुरता फारशी आढळत नाही. ती काहीशी जीवनाभिमुख आहे. रामजोशी ज्याप्रमाणे जीवन सन्मुख होते तशी ही मुद्गलांची रचना. त्यातील विड्याचं वर्णन त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं केलेलं आहे. पक्की पाने लवंगा पटगलित चुना आणि कापूर वेला केली ओली सुपारी चिकण मृदु गुलाबात जी फार वेळा पत्री जाती फळे स्वधीर मिळविले जात कस्तुरी केला वाटे हा मुद्गलाते तरी मधुर विडा पै प्रियेनेच केला. मुद्गल शास्त्री आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई जोशी यांना रामजोशींच्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान आहे, कारण वडिलांच्या पश्चात लहानग्या रामचा सांभाळ त्यांनीच केलेला होता. गंगाबाईंनी रामजोशींवर पुत्रवत प्रेम केलं. मुद्गलांच्या सहवासाचा, त्यांच्या विठ्ठल मंदिरातील प्रवचनांचा, तिथं होणाऱ्या विद्वानांच्या वादविवादांचा संस्कार रामजोशींनी नकळत घेतलेला होताच. पुढच्या काळामध्ये त्यांच्या कवनांवर त्याचा परिणाम दिसून येतो. वयोमान परत्वे शृंगाराशी अधिक जवळीक करावी असं जर रामजोशींना वाटलेलं असेल तर ते काही फार नवलाचं नव्हतं. ते कर्मकांडामध्ये रमणारे नव्हते. सामाजिक बंधनांचा अडसर त्यांना मान्य नव्हता. ब्राह्मण समाज ज्या गोष्टी निषिद्ध मानत असे त्याचा अंगीकार करण्याचं धारिष्ट्य त्यांनी त्या काळामध्ये दाखवलं, त्यात त्यांना वावगं असं काही फारसं वाटलेलं नाही. चाकोरीबद्ध जीवन त्यांना पसंत नव्हतं. संस्कृत श्लोकामध्ये त्यांना रुची नव्हती असं नव्हे, पण त्यांचं रमण व्हायचं ते तमाशाच्या फडात. तिथली मोकळीक त्यांना हवी हवीशी वाटली. कुटुंबातला किंवा समाजातला विशिष्ट वर्तनाचा जाच त्यांना सहन होण्यासारखा नव्हता, म्हणून ते तमासगीर झाले. त्यांच्या घराजवळच धोंडी नावाचा शाहीर राहत असे. त्याच्याशी मैत्री झाल्यानंतर लावण्यांची रचना ते अधिक नेमकेपणानं करू लागले. राधाकृष्ण विलासाच्या लावण्यांऐवजी लौकिक जीवनातील लावण्या ते रचायला लागले. कर्मठ ब्राह्मणांचं वर्चस्व असलेला तो काळ होता, त्यामुळे रामजोशी यांच्या अशा रचनांना विरोध होणं, तीव्र विरोध होणं स्वाभाविक होतं. म्हणून त्यांनी कवनांमध्ये कविराय असं संबोधन ठेवलं. ही नाममुद्रा त्यांच्या कवितेची प्रमुख ओळख ठरली. रामजोशींच्या मुक्त विचारांचा परिणाम व्हायचा तोच झाला. समाजामध्ये त्यांच्या विरुद्ध वादळ उठलं. विवाहानंतर त्यांच्या स्वभावामध्ये वर्तनामध्ये फरक पडेल असं वाटून त्यांचा विवाह लावण्यात आला, पण त्याचा देखील फारसा उपयोग झाला नाही. ते चिमाबाई आणि बायाबाईच्या सहवासामध्ये राहू लागले. त्यांच्या समवेत तमाशाचे कार्यक्रम करीत गावोगाव फिरू लागले. नवनव्या लावण्या त्यांनी त्यातून निर्माण केल्या. मुद्गल शास्त्रींनी तत्पूर्वीच वाटण्या करून घेतल्यामुळे त्यांना आपल्यापासून दूर करून ठेवलं होतं. धोंडी शाहिराशी संबंध आल्यानंतर रामजोशींच्या लावणी रचना बदलल्या. आशयदृष्ट्या त्या अधिक थेट झाल्या. अगोदर लिहिलेल्या कैसा निपटपटू जाहलासी कान्हारे पाणीयासी जातो आम्ही परयुवती भरभरली जळो तुझी नवनवती तू भरी भरलासी तुला कोण लवती ही काय खोड रे जाऊ दे सोड रे करू नको वाढ रे शिवाया रे. अशा लावण्या गणगवळणीमध्ये वापरता येऊ लागल्या. आज तमाशाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये गणगवळण मावशी अशा पात्रांचा समावेश आहे. मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या किंवा नदीवर पाण्याला जाणाऱ्या गवळणींना अडवणारा कृष्ण मुरारी हा प्रसंग आजही आढळतो, पण त्याची बीज अशीही खूप दूरवर रुजल्याचं आपल्याला दिसून येतं. संगीत रंगभूमी आकाराला आली, नावारूपाला आली त्याआधी जवळपास 100 वर्ष आधी जन्माला आलेल्या रामजोशींनी आपल्या लावण्यमय लेखनामधून नाटकाची बीजं पेरलेली होती. रामजोशींच्या लावण्यमय प्रवासाविषयीची माहिती उद्याच्या भागामध्ये आपण घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं होतं, तर सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आकाशवाणी सोलापूर 9:32

आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिन आणि गीतकार असद भोपाली यांचा स्मृतिदिन, तेव्हा या दोघांच्याही रचना आज चित्रबेला या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकूया.

गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत वसंत देसाई यांचं होतं. श्रोतेहो, वसंत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली चित्रपटांना संगीत दिलं. गुंज उठी शहनाई, दो आंखे बारा हात, गुड्डी या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अतिशय लोकप्रिय आहेतच. पण आता आपण ऐकणार आहोत आशीर्वाद या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गुड्डी या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं वाणी जयराम यांच्या स्वरात. संगीतकार वसंत देसाई यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेली गूंज उठी शहनाई, आशीर्वाद आणि गुड्डी या चित्रपटातली गाणी आपण ऐकली.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: श्रोतेहो, आज ज्येष्ठ गीतकार असद भोपाली यांचा आहे स्मृती दिन। तेव्हा आता त्यांच्या काही रचना चित्रबेला या कार्यक्रमात आपण ऐकूया। 10 जुलै 1921 साली भोपाळ इथं त्यांचा जन्म झाला। असद भोपाली यांचं मूळ नाव होतं असदुल्लाह खान। त्यांना फारसी, अरबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेचं त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेलं होतं। 1949 मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये गीतकार म्हणून प्रवेश झाल्यानंतर असदुल्लाहचा असद झाला आणि खान या आडनावाऐवजी भोपाळचे म्हणून भोपाली हे नाव लावून वयाच्या 28व्या वर्षी ते गीतकार होण्यासाठी मुंबईला आले। त्यांच्याविषयी आणखीनही आपण जाणून घेऊया। आपण आता त्यांचंच गीत ऐकूया, पारसमणी या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत।

लता मंगेशकर आणि कमल बारोट यांच्या स्वरात असत भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. पारसमणी या चित्रपटातलं हे गीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, असत भोपाली यांना मुंबईला आल्यानंतर खूप संघर्ष करावा लागला. 1951 ते 1960 या दशकामध्ये फक्त 26 चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. 61 ते 70 दशकात पारसमणी, टॉवर हाऊस, अपना बना के देखो, उस्तादों के उस्ताद, आया तूफान, एक सपेरा एक लुटेरा अशा काही चित्रपटातली गीतं रसिकांना भावली आणि गीतकार असत भोपाली हे नाव परिचित झालं. 1971 ते 1980 दशकातही थोडेफार चित्रपट त्यांना मिळाले. रूप तेरा मस्ताना, एक नारी दो रूप, बिन फेरे हम तेरे अशा चित्रपटातील काही गाण्यांना लोकप्रियता मिळाली. असद भोपाली यांनी आपल्या काळातील श्यामसुंदर, हुस्नलाल भगतराम, सी रामचंद्र, खय्याम, लक्ष्मीकांत पॅरेलाल, कल्याणजी आनंदजी, हेमंत मुखर्जी यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं. आता आपण ऐकूया उस्तादों के उस्ताद या चित्रपटातलं असद भोपाली यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

उस्तादों के उस्ताद या चित्रपटातलं असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी यांच्या स्वरात रवी यांचं संगीत होतं. श्रोते हो, असद भोपाली यांनी ज्या चित्रपटासाठी गाणी लिहिली आणि तो चित्रपट ब्लॉकबस्टर असाच म्हणावा लागेल. 1919

1990 मध्ये प्रदर्शित झालेला राजश्री प्रोडक्शनचा मैने प्यार किया हा तो चित्रपट. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि असद भोपाली यांची ही गीतं या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटातली जवळपास सगळीच गाणी असद भोपाली यांची. आजा शाम होने आई हे गाणं फक्त देव कोहली यांचं होतं, बाकी सगळी गाणी असद भोपाली यांची.

9 जून 1990 साली. तेव्हा असद भोपाली यांना विनम्र अभिवादन. आज त्यांचा स्मृतिदिन आणि चित्रबेला या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत मैने प्यार किया या चित्रपटातल्या याच गीतानं.

मैंने प्यार किया या चित्रपटातलं असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात राम लक्ष्मण यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणे.
2: संपर्क 87400.

0: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
1: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
0: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
1: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
0: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
1: मोबाईल 98503388087.
2: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात एक बालगीत ऐकूया. गदी माडगुळकर यांचं, श्रीनिवास खडे यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचा स्वर.

0: आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
0: श्रोतेहो, आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन। बिरसा मुंडा यांनी लढवय्या न्याय्य हक्कासाठी मोठा लढा उभारून जे महान कार्य केलं होतं त्याला तोडच नाही, त्यामुळे बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनं बहाल केला। ब्रिटिशांनी 1878 आणि 1979 मध्ये

वनाबद्दलचा कायदा केला प्रथमच आणि जंगल सरकारच्या मालकीचं झालं. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा यायला सुरुवात झाली. आदिवासींना त्यामुळे बेघर व्हावं लागलं. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळं कंदमुळं लाकूड फाटा किंवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासींच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. हे रोखण्याकरता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारनं ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. 1894 बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी आणि महामारीनं अनेक लोक मृत्यू पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निस्वार्थ अंतःकरणाने सेवा केली होती. ब्रिटिश सरकारनं आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरता बिरसा मुंडा यांनी जनआंदोलन केलं. हे आंदोलन जहागीरदार आणि जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होतं. त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागीरदार आणि जमीनदारांनाच माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षांचा कारावास झाला. त्यामुळे सरकारविरुद्ध संतोष वाढत गेला आणि ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्याकरता संकल्प आदिवासी मंडळींनी केला. 2 वर्षांचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता बिरसा मुंडा यांनी ओळखली आणि त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न केले आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्य लढा त्यांनी पुकारला. 1897 बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजानं ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करून त्यांना जेरीस आणलं होतं. तर श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र अभिवादन. आणि आता एक देशभक्तीपर रचना ऐकूया.

0: सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आता आपण ऐकलं.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता तिसरी ते बारावी मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.
5: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
6: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
7: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
5: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
6: JEE नीट CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
7: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
5: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
7: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाची सांगता खबरदार या चित्रपटातल्या विवेक आपटे यांच्या गीतानं, स्वर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांचा संगीतकार अशोक पत्की.

0: खबरदार या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं, तर स्वर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांचा होता. काही मराठी गाणी आपण ऐकली, आता काही हिंदी गाणी, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
6: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 93-72-707-100.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77192-22-55.

0: बालरोग असो वा अस्थि रोग, स्त्री रोग असो वा हृदय रोग,
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
0: सोनोग्राफी साठी ही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोर
1: अंबिका हॉस्पिटल।
2: मोबाईल 99217555 4।
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
4: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61।
5: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई।
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
8: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर।

0: 2315156 अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 9205994290.
1: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
2: आता एक गझल ऐकूया इब्राहिम अश्की यांची, हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली.

0: हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली इब्राहिम अश्क यांची गझल आपण ऐकत होता.
1: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक लेकीसा जोडवे चांदीचे जाव यास चांदीचा दीप विष्णु रूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट तेह तिस अनर्शांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
3: करजगीकर ज्वेलर्स वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सराफ कट्टा सोलापूर.

0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496. राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय जुना विडी घरकुल सोलापूर इथं 11वीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 प्रवेश देणं सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर, मोबाईल 78 75 26 0 138.
2: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
4: श्रोते हो, आज अभिनेत्री अमिषा पटेल यांचा आहे वाढदिवस. 9 जून 1976 त्यांचा जन्म झाला. अमेरिकेतल्या बॉस्टन या शहरातील एका विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 2000 आलेला कहोना प्यार है या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन यांच्या नायिकेची भूमिका अमिषा पटेल यांनी केली आणि बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केलं. या चित्रपटाला खूप चांगलं यश मिळालं. त्यानंतर गदर हा चित्रपटही त्यांनी केला, तोही खूप लोकप्रिय झाला. श्रोतेहो, फारच कमी लोकांना माहिती आहे की सुरुवातीला अमिषा पटेल यांनी कहोना प्यार है या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता, कारण त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण त्यांनी नंतर हा चित्रपट साईन केला आणि हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला आणि या चित्रपटानं रातोरात त्यांना सुपरस्टार केलं. त्यानंतर हमराज या चित्रपटातूनही आपण त्यांची भूमिका पाहतो. आता आपण ऐकणार आहोत कहोना प्यार है या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सावनकुमार टाक यांचं गीत, राजेश रोशन यांचं संगीत. अमिषा पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं सावनकुमार टाक यांचं गीत कहो ना प्यार हे या चित्रपटातलं आपण ऐकलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर प्री स्कूल एनरोलमेंट प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 93 72 14 44 34.
1: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
0: श्रोते हो, आज बॉलिवूडची स्टाईल आयकॉन म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या सोनम कपूर यांचा आहे वाढदिवस. 9 जून 1985 साली मुंबई इथं त्यांचा जन्म झाला. बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे

हेच सोनम ती तिच्या कपड्यांमुळे आणि लुक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी म्हणजेच सोनम कपूर, तिची बहीण रिया कपूर निर्माती. सोनम कपूर यांनी सहदिग्दर्शक म्हणून सुरुवातीला काम पाहिलं होतं. या कामासाठी त्यांना 3,000 रुपये मानधन मिळालं होतं. सावरिया या चित्रपटातून सोनमनं कलाविश्वात पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात फारसं काही यश त्यांना मिळालेलं नाही, पण नंतर नीरजा या चित्रपटातून त्यांचा एक वेगळाच अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. नीरजा या चित्रपटानंतर त्यांनी द झोया फॅक्टर, त्याचबरोबर विरे दी वेडिंग, प्लेयर्स, प्रेमरतन थन पायो, पॅडमॅन, रांझना असे काही चित्रपट केले. सोनम कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांनी अभिनय केलेला प्रेम रतन धन पायो या चित्रपटातलं गाणं ऐकूया. इर्शाद कामिल यांचं हे गीत, पलक मुच्छल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: प्रेम रतन धनपायो या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजतात. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.
1: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या रचनेमध्ये

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026. वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाही.
1: बर मग
0: पार्टी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी, माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एमए केलं आहे.
1: काही वेडेपणा देत काय.
0: मजा ग, विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचा आणि सोडून द्यायचं झालं.
1: हे मात्र खरंय, पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना, वाईट वाटत.
0: हॉटेल्स वाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नये आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का?
1: रोहित काय रे.

0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणे एक दिवस प्रेम मिळालं असतं. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार, थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार प्रेम स्नेह माया
0: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे बस. आता थोडस कामाचं बोलूया का? तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे सकाळी कशासाठी ग?
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात हे तुला माहिती आहे.
0: हो माहिती आहे. म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर?
1: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटतं की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का? बरं मला सांग तिला काय अडलं?
1: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सुप अंजीर अनार आंबा ऍपल.
1: 4 अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा 4 अक्षरी आहे का? मग अननस अमृत अक्रोड किंवा आलू बुखार.
1: बस बस बस आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
0: अच्छा अच्छा अच्छा अवाकाडो सुपर फूड अवाकाडो. काय तर म्हणे हार्ट साठी वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
1: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट किवी रामबुतान ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
0: हे पण फॅडच आहे. म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
1: मध्ये की नाही आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात तू सांग काही अंदाज आहे?
0: अच्छा मला विचारतेस. अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
1: चूक. तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
0: बापरे.
1: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
0: क्या बात है. म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
1: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही तर साहित्य संस्कृती संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
0: हो ना. पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
1: हो ना रे खूप वाईट वाटतं. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची. अतिशय गोडा म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.
0: सुमन कल्याणपूर 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
1: होय त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. हा रहे न रहे हम किंवा
0: तुमने पुकारा और हम चले आए.
1: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं बहिणाने भाई की कलाई से.
0: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हे प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर.
1: हो किती सुंदर आहे रे.
0: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.
1: हो ना. ये समा समा हे प्यार का कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने मध्ये किती
0: खट्या.
1: शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव वा वा वा
0: आणि रेमजी मजारती श्रावण.
1: हा त्यांचा सोज्वळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही यादी खूप मोठी आहे.
0: खरंय खरंय. पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
1: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या. त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
0: म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
1: खरं.
0: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला.
1: ग्रेट.
0: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
1: हो ना. त्यांच्याविषयीचं सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण.
0: पुन्हा एकदा वाचूया नाही का?
1: हो ना.
0: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे

0: सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात सुखदा. वाटत की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
1: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील.
0: खरंय. आणि काय की जगराहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का.
1: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं नाही का.
0: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय, किंवा आहारशास्त्र असेल,
1: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार. गंमत आहे की नाही.
0: योगला योगा म्हणणार नाही का, आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार,
1: आणि डाएट शिवाय नाही का.
0: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं आपल्याला.
1: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
0: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
1: अरे हो,
0: कसले ज्युसेस, बाप रे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
1: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
0: काय काय काय काय फंडे,
1: ट्रेंडिंग. हो
0: हो सुखदा, तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग.
1: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
0: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
1: हो ते जाऊ दे. पण रोहित, हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 85 साठीची मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
0: अगं 85 साठी म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
1: हा बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
0: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
1: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
0: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो नाही का.
1: आपणही नाही कारे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं, पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
0: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
1: बापरे तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे.
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
1: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान त्याचं सुद्धा काही फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
0: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते नाही का.
1: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो नाही का.
0: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
1: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
0: काय ट्रिगर म्हणजे काय,
1: बघ आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
0: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
1: काय रे असं काय बोललास तू, कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे.
0: अगं मी दोनदा बोललो की मस्तपैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
1: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू, हा काही ट्रिगर नाही.
0: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा. आता तू पण घेणार असशीलच.
1: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूशे बुडकुल्यात नको देऊ चहा.
0: मग
1: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
0: अच्छा मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बरं चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का.
1: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
0: बघूया काय काय डब्या, चिवडा, वेफर, चकली नाहीतर बिस्किट.
1: भले शाब्बास, म्हणजे मुळात तेही माहीत नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ.

0: मला खाऊ घालणार वाटत आपण.
1: का आता काय घाबरली, स्वतः गेलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: अलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण रडे.
0: बस बस बस बस बस.
2: अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं.
1: तर काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का.
0: रोहित नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा आणि हो सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड. आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे. त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित मी हुकूमशहा आहे का रे, हा आपल्या आरोग्यासाठी त्यांना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हंटल असं. आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बर का.
1: पण नक्की काय फॉलो करतेस तू.
0: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होतं तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
1: कळलं काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं, आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
0: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं, अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
0: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
1: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा मी नाही खात पिझ्झा बर्गर, आठवतंय ना
1: काय,
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
1: ते पिकनिक होत आणि तू माझं खाणं काढू नकोस. हा हे बघ, मी आईला फोन लावू का, ती म्हणते की कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
0: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशहा अर्थ घ्यायचा नाही.
1: सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे. आणि नाहीतरी आमच्या योगा क्लास मध्ये.
1: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
0: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर. माता रे क्या भेजे मे.
1: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
0: रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा हमको भेजा है तुमको भेजा है क्या, नको नको.
1: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय.
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य फळं किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
0: शर्वरी तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाठ पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
1: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला आपल्या डीएनएला त्याची ओळख आणि सवय असते.
0: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
0: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
2: हा आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय.
1: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा,
0: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी. आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
1: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप

0: चहाचा प्रश्न आहे.
1: अरे
0: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग तुझा चहाचा विचार पक्का आहे का?
1: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
2: अगो अगो हो हो हो, नेमकं काय करणार आहे तरी काय?
1: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे.
0: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण. मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो.
2: चला आवरा तुम्ही दोघेही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून.
0: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन.
2: अरे रे,
0: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचा स्तोत्र म्हणूया.
1: दादा एक मिनिट, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा.
2: अगं माझे आई ते चहा नाहीये ते, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है.
0: असं ते कळलं.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

0: பிக்கலாய் அம்ப அல்லப்பாய் பாடலாம் பிக்கலாய் அம்ப ரெண்டு பக்க பாடலாம் பிக்கலாய் அம்ப.
1: श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा एसटीडी कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं.

की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणात जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले.

आहे ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात. कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये, म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही. त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये, चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात. आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो, नमस्कार.
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा.
1: बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही कृती असतील त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतू मध्ये सर्वांसाठी ते तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही खरं तर पाककृती
1: महत्व त्यानंतर तैरी पाण्याबद्दलच आहेच, पण विशेष करून घेत
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता. हॅलो, आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो
2: हॅलो,
0: हा बोला.
2: हॅलो
0: हॅलो, बोला.
2: हॅलो,
0: हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
2: हा मी हॅलो आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना?
0: येतोय.
2: हा, तर मी आवळ्याचं हे सांगते. मुरंबा आवळे स्वच्छ धुवून, म्हणजे तुपके पाहिजे. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो, म्हणजे विदाउट किटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात. त्या पाकळ्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो, त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणी त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका, त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी. हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये साखरेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली, की जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या. पाक जो तयार झालेला आहे आपला, त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या. नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात. म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे. तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोडगोड पण नाही लागणार, म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला. आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही त्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात. आपलाच मुरुंबा तयार. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण

0: आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार, हॅलो, नमस्कार. रसिका हो, लोणची चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो, हा बोला.
1: हॅलो,
0: बोला. हॅलो, बोला.
1: हॅलो,
0: हा बोला, तुमचा आवाज येतोय.
1: मी स्मिता बर्तक बोलते. आगाशी व्यसन बोलते विरारात. मी आता आपल्याला वाचत म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगते.
0: कमाल कमाल.
1: हा, आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात. त्या कोवळ्या बांबू चीर करायचे असे. त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याच आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग ते सगळं लावायचं. त्या वाटसळ किंवा आम्ही त्याला वाटस म्हणतो.
0: बर.
1: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ती आमच्या समोरची क्षत्रिय समाज म्हणजे वाडवळ त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
0: कमालच आहे आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद धन्यवाद स्मिताताई. पुढचा कॉल घेऊया.

0: तर मला असं वाटतं श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात. पुढला कॉल घेऊया. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: आवाज येतोय?
0: येतोय येतोय, आवाज येतोय.
1: हा मॅडम, मी रुपेश सुराशी बोलतो.
0: नमस्कार.
1: सिन्नर, मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते. लोणची किंवा खारट पदार्थ ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीची एखादी रेसिपी सांगा ना, तर ती एक कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील. अशा प्रकारचे कुठले लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा,
0: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात, पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता, कारण

0: मुरांबा ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात. गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत. आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय. आणि या सगळ्या मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात. किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं. तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण असे पदार्थ बनवले पाहिजेत. आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्ते मॅडम.
0: नमस्कार.
1: इतकं विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते. त्याच्यामुळे आणि मी वनिता मंडळची
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं हे पारंपरिक आहेच. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो
1: हॅलो. मग असे कॉल कट झाला. मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची.
0: तर
1: आजचा सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याच सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं, एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तमरित्या बनला जातो. अजून आणि मुरांब्याचं सुद्धा जितका कैरीचा किस असेल त्याच्या पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी, तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची शिंगाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवा असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा शिंगाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद ताई. धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे जा ताईंनी सांगितली ती लोणचं, चटणी, कोशिंबीर, या लिंबू, मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निर्निळाई लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं हे सगळे तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले,

0: आणि त्यात मोहरी, तिखट, मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला. तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी. आता जवळच पावसाळा येऊ घातलाय आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतोय. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हॅलो.
0: बोला. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: मी स्मिता वरकरच बोलते. मी पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवते.
0: पिकलेल्या चिकूचं लोणचं. वा.
1: हा. चिकूचे पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं. म्हणजे एक वाटी चिकूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडासा शिजवायचं. म्हणजे 5 सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, अर्कांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्या पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं. आणि दुसरं माईन गुळा आणि ओढ आणि मेथी आणि कारलं हे मधुमेहींसाठी लोणचं.
0: अगदी बरोबर.
1: तर हे तिनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे. आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचे आणि माईन गुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचा. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात हिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपलं तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी. मेथी मेथी दाणे आपण भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो. नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो. माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो. मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं. करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात. तर ही पांढरी, एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुवून मीठ लावून 1 दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो. इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून 1 दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण.

0: नमस्कार। हेलो नमस्कार। हेलो हेलो तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं। आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे। त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं। हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार बोला।
1: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते। परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे चार पोळी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार शिट्या तीन शिट्या अशा शिट्या काढायच्या, ते लिंबू छान मऊ होतील। त्याला बिया त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या, म्हणजे ते आपलं जेली टाईप होईल। मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ हे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे, म्हटल्यानंतर गूळ मिरची पावडर मेथी पावडर हळद पावडर हे घालून ते आटू म्हणजे पाक करायचा। तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, तर चिकी होऊन जाईल त्याची। जर आटलं नाही हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या पोळी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या। त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव आपला लिंबूची जी सालं असतात ती पण कडक होतात, म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक जीव झालं की तुमचं तयार। त्या मेथी पावडर जास्त मिरची पावडर आणि गूळ गूळ कमी घालायचा आणि मी हे मीठ लोणचं मस्त पैकी म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे थोडंसं आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं तयार आपलं लोणचं। ओके थँक्यू
0: धन्यवाद धन्यवाद। तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा। त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं। त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं। लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा। भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाही, त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक पाच सहा दिवसात संपवली पाहिजेत। काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात, त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही। पुढचा कॉल घेऊया। नमस्कार।
2: हॅलो नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा गाडगेवरनं।
0: नमस्कार बोला।
2: दीदी कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे। कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकलं या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही, रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा घर काढून बाकी। पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये हे जे आंबट खाऊ शकत नाही, पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही, म्हणजे आयुर्वेदामधलं एक कवट असं आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं। तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं। थँक्यू।
0: कमाल कमाल। आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची, म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही। एक थोडस दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे। म्हणजे मला असं आठवतंय की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं, फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवट। तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवट खावं मला वाटतं। जिथे तुम्हाला बाजारात कवट दिसेल ना पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचन शक्तीसाठी कवट चांगलं असतं। तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील पेरूचं लोणचं आपण करू शकता। पुढला कॉल घेऊया। नमस्कार। हॅलो। तर अशा लोण

0: लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगज बिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
1: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
0: बोला.
1: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं. कोकणाचा मोठी काकडी मिळते, त्याला तवसा म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती दुधीच्या भाजीसारखी चिरायची. त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची. सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. तीन चार दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीज किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे. म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊ. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
0: हा, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला, ऐकू येत आहे? बोला.
2: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं. हा, वडगाव जंगल. हा, तिथनं बोलत आहो मी.
0: बोला.
2: हा, मला असं विचारायचं आहे तुम्हाला का, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपास करून ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागडं भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते. हा, आणि घरी जर बघलं तर महागात पडते. हा, तर हे तपास कशी का बा, त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकाना.
0: नाही, तुमचा विषय चांगला आहे पण
2: कसं कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा.
0: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते. आपला कैरी आंबा काही प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची
2: तेलाची.
0: धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. पुढील.
3: हॅलो.
0: नमस्कार.
3: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाज.
0: बोला.
3: राजूच्या आवाज. गरुनाथ मंदिर, राजू बाजार, सिन्नर. आपण एवढे सर्व सांगताय लोणची वगैरे, पण ती ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी, जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनास अवघड जाते.

0: सकते जरा मन सांगा.
1: नक्की
0: आपण जे योगी आपण सांगितलं निरोप देतो.
1: नक्की
0: नक्की काही कडे नसतो.
1: नक्की
0: सध्या उन्हाळा जास्त आहे.
1: त्या गोष्टी मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळं आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो. त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची म्हणून म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं. फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल. इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं. कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे लसणाच्या पाकळ्या हळद लोणच्याचा मसाला लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मोळ्याचं लोणचं सांगितलं त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं कारल्याचं लोणचं मिश्र भाज्यांचं लोणचं करवंदांचं लोणचं ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा. म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो. प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत रहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्रं होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल

0: केजरीवाल यांनीही भगवान मिरसा बुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक वन टू मेनी विक्री पद्धत बदलून मेनी टू मेनी अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार.

0: आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेईकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
1: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर, यावल, मुक्ताईनगर, फेजपूर, भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची झाडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवाराने मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह दोन अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेईकल डे उपक्रम हा राबविला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे, वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले आहे. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: है ना, चलिए मैं आपको अगला गीत सौंप रही हूं. आप बताइएगा कि आपको लालच आया था कभी पैसा देखकर किसी उम्र

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024

2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरु करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे

0: सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे. मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये परिवार का लॉजिस्टिक्स और बिजनेस क्षेत्र में लंबे समय से संबंध रहा है.
2: जीनिया पर्सी ने स्विट्जरलैंड के प्रसिद्ध गिलियन इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन से हॉस्पिटैलिटी, फाइनेंस और रेवेन्यू मैनेजमेंट में पढ़ाई की. इसके अलावा उन्होंने लंदन में फिट्जी विलियम इंस्टीट्यूट से इवेंट मैनेजमेंट में डिप्लोमा भी लिया हुआ है.
1: और अपनी पढ़ाई पूरी करने के बाद उन्होंने दुबई और अन्य स्थानों पर होटल इंडस्ट्री में काम किया. उन्होंने प्री ओपनिंग टीमों में भी काम किया जिससे उन्हें हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री का व्यवहारिक अनुभव मिला. और साल 2013 में उन्होंने अपना फ्रीलांस इवेंट से शुरुआत की.
2: और इसे पहले जीनिया इवेंट्स कहा जाता था. बाद में 1 अगस्त 2014 को उन्होंने अपनी कंपनी जीनिया हॉस्पिटैलिटी सॉल्यूशंस को आधिकारिक रूप में स्थापित किया. और ये कंपनी इवेंट मैनेजमेंट, हॉस्पिटैलिटी कंसल्टिंग और रणनीति साझेदारियों के क्षेत्र में कार्य करती है।
1: जी, उन्हें विशेष रूप से लग्जरी हॉस्पिटैलिटी, कॉरपोरेट गवर्नेंस और

श्रोते हो, आताच आपण विविध भारती मुंबईचे कार्यक्रम ऐकत होता. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे ठीक 5 वाजले. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट गीत. श्रोते हो, याच बरोबर आपण हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. चला तर मग श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूया अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात अरिजित सिंग यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत। संगीत आहे सचेत परंपरा यांचं। श्रोतेहो चित्रपट आहे कबीर सिंग। हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता। यामध्ये मुख्य भूमिकेत होते शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी। चला तर ऐकूयात मग याच चित्रपटातील हे सदाबहार असं गीत।

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा

श्रोते हो, आज रात्री ठीक 8 वाजता ऐकायला विसरू नका साहित्य संपदा हा कार्यक्रम। यामध्ये आज आपण ऐकणार आहोत कवी महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत। आकाशवाणी सोलापूर केंद्र, श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात थँक गॉड या चित्रपटासाठी जुबिन नौटियाल यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत। संगीत आहे तनिष्क बागची यांचं।

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात बॉर्डर टू या चित्रपटासाठी सोनू निगम आणि पलक मुश्छल यांनी गायलेलं मनोज मुंतीवर यांचं गीत. संगीत आहे मिथुन यांचं.

0: जब से मोहब्बत हो गई है।
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही। प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य। श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श। तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा, प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: श्रोते हो, आज रात्री ठीक 9 ऐकायला विसरू नका सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल प्रस्तुत सर्जन सप्ताह विशेष निमित्त कार्यक्रम शल्य संवाद। विषय आहे डायबेटिक फूट, सहभाग डॉक्टर सचिन जम्मा यांचा, तर संवादिका त्रेजश्री कुमठेकर। तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम शल्य संवाद।

श्रोत्याहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत आहोत बागी फोर या चित्रपटासाठी बी प्राक आणि सिद्धांत मिश्रा यांनी गायलेलं समीर अंजन यांचं गीत. संगीत आहे सिद्धांत मिश्रा यांचं. श्रोत्याहो हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युववाणी हा युवकासाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: शिववाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो. बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वीमध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज तागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात ज्या गोष्टी घडतात या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाजगटात वाढलेला असतो आणि ज्या समाजगटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं त्या व्यक्तीचं भावनेचं वर्णन करते.
0: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय आहे

0: आहे पावसाची नेमकी संकल्पना कोणती आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल तर ते पाऊस.
1: अच्छा.
0: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात नाहतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
1: वा वा.
0: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
1: आहा हा हा. कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तो किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलाय. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळ्यात म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसा छान पावसाच्या सरी वरसताय. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी वरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस नक्कीच. आता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचा जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे. परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान. आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्ग शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात या. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात या. अंबर आहे निळे तोवर, गीत हळवे एक लिहून जा.

0: ठेसाळ रस्तो समुद्र इथला लाटा नाही नसते भान. ठेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान. सागरा मलीन झालास याची आम्हा थोडी यावी जाण.
1: वा वा.
0: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल कमाल. खरंच खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्यात आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः आता कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मराठेकरांची कविता वाचली होती दवांत गेलीसा भल्या पहाटे. आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलण्यासाठी भाग पाडतोय
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस. आलीच आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली. एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली. कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला. कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला. लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघर शाल. गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस. अगं अतिशयोक्तीचं काय एवढं. आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग. ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय आज थोडं ऐक सखे. का ग रुसलीस अशी काय झाले असे वाकुडे. भय परंतु नको कोणते अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले. बघ नाविन्याने तेही शृंग.

0: विचारले, काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा? हा शृंगार, हा विलास भग्न झाल्यावर? काळ्याभोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्याभोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना? काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना गपे? असो, सगळंच पटवून देण्याची, सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही. म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है.
0: Yes.
1: कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय, आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई. तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे. खरं तर ते कधी मिटणार नाहीये, आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे, आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील, कोणाची असतील, तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साध तू, गायिलेले सप्त सूर तू. घातलेली एक साध तू, गायिलेले सप्त सूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाटीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उबे मध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन्माची नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू.

0: वाह
1: तुझा माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू,
0: कमाल,
1: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असं ते सुतू, वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असते सुतू, स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
0: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल. ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही, इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
1: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
0: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविताही तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: येस येस. तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची, त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता, तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
0: बर.
1: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
0: नक्की.
1: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, चंद्र निजला जरा म्हणून मला सुचू लागल्या प्रेम ओळी, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवाने की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गही वरले. प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता, रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा,
0: क्या बात है,
1: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.

0: काळी जकोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा, सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्या आहेस. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच आज फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे यो आणि airmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता
1: वणी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे ठीक 6 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात मराठी मिश्र गीतांचा. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकणार आहोत अजित कडकडे यांनी गायलेलं हे भक्तिगीत. गीत रचना प्रवीण दवणे यांची, तर संगीत नंदू होणप यांचं.

श्रोतेहो एक निवेदन, आज रात्री ठीक 8:15 वाजता प्रसारित होणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम रात्री 8:15 ऐवजी आज रात्री ठीक 9:15 वाजता प्रसारित होणार आहे, तेव्हा ऐकायला विसरू नका साहित्य संपदा हा कार्यक्रम आज रात्री ठीक 9:15 वाजता। यामध्ये आज आपण ऐकू शकाल कवी नामदेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत।

श्रोते हो, कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहोत मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात बिणकामाचा नवरा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे राजेंद्र विणे यांचं.

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव

श्रोते हो, मराठी मिश्रगीतांच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात उत्तरा केळकर यांनी गायलेली ही लावणी. गीतरचना भूषण यांची, तर संगीत देवदत्त साबळे यांचं.

0: श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 मध्ये सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात धूमधडाका या चित्रपटासाठी शब्बीर कुमार आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत। संगीत आहे अनिल अरुण यांचं।

0: माझ्या दिलाच्या पडद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत ये तुमच्या वाणी कोणी

0: चल चल गळ्यात पडू नको.
1: माझ्या अंगणात पुरीत सकाळी काम ग मी तर नाम वाला.

कुणी मला जंगली मां वा पागल मजनू मरा आता कुणी मला जंगली मरा वा पागल मजनू मरा

0: राजा तुझा मी लक्षा ग राणी तू माझी अंबक्का
1: राजा तू माझा लक्षा ग
0: राणी तू माझी अंबक्का।

आणि बरोबर श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

हो आज रात्री ठीक 9 वाजता ऐकायला विसरू नका सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद. यामध्ये विषय आहे डायबेटिक फूट. सहभाग आहे डॉक्टर सचिन जम्मा यांचा, तर संवादिका तेजश्री कुमठेकर.

श्रोते हो, आज रात्री ठीक 7:30 वाजता गावकरी मंडळ यामध्ये ऐकायला विसरू नका। हुमनी कीड व्यवस्थापन याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद।

श्रोते हो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका हॅलो आपली आवड अंतर्गत फोन इन कार्यक्रम. संवादक आहेत राजेंद्र कुमार कांबळे.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण? काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून छान प्यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना?
1: अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र। सायंकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी मिश्रगीत।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इझी।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली ही गझल। संगीत आहे जगजीत सिंग यांचं।

सुंदर मेजवानी कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची

श्रोतेहो, हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर। कार्यक्रमात आता ऐकूयात साजन या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं।

0: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
1: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
1: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
0: संपर्क 87400304008.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: श्रोतेहो, हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. कार्यक्रमात आता ऐकूया धर्मवीर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: ओ मेरी महबूबा.

0: बालरोग असोवा अस्थि रोग, स्त्री रोग असोवा हृदय रोग,
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
0: सोनोग्राफी साठी आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोर
1: अंबिका हॉस्पिटल।
2: मोबाईल 9927555 4।
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
4: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड,
5: दिवाळींची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
6: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
7: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
8: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 9637912288।
0: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या,
9: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
10: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू।
9: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
0: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय।
9: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
10: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
0: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
10: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 9923637340।
11: शिस्त संस्कार शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
10: इयत्ता 3 ते 12वी मुलींचं निवासी गुरुकुल।
11: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ।
10: संपर्क 87 88 46 14 97।

आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे ठीक 6:58 होत आहे. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान मुंबई केंद्राची जाहिरात, प्रसारण सेवा आणि वाद्यसंगीत.

भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा

0: प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मधल्या तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 च्या 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिण

0: पाश्चात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटाई इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे 7:10 झाले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 7:30 गावकरी मंडळ हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर हुमनी कीड व्यवस्थापन. याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीत अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळेंनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आम्ही ती मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9:00 सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद. यामध्ये डायबेटिक फूट याविषयीची माहिती आपण ऐकाल. सहभाग आहे डॉ सचिन जम्मा यांचा. संवादिका तेजश्री कुमठेकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 9:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम. यामध्ये कवी महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 9:35 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर रात्री ठीक 10:00 हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकाल. संवादक आहेत राजेंद्र कुमार कांबळे. रात्री ठीक 11:00 हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर रात्री ठीक 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली। याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली। राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत। राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया।
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत। या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। आपण 30 जूनपूर्वीच आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून पाटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे। या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील।
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणे याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे। आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे। संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल। या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे।
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून

2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकभागीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्ती वेतन, ज्यांचे निवृत्ती वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाख पर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे. त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना ही माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय

0: करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलं. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करत आहेत. विशेषतः 2019 ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरंतर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरंतर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्जबाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारसी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारसी केल्या हे खरंतर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या

ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी राम राम। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 9 जून 2026। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत। हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरिता आहेत। प्रति 100 पेंड्यांसाठी अंबाडी भाजी 400 रुपये, कारली 2000 ते 4000, वांगी 1000 ते 4000 रुपये, कोबी 600 ते 1800 रुपये, ढोबळी मिरची 1800 ते 5500 रुपये, गाजर 900 ते 2000 रुपये, फ्लावर 640 ते 1840 रुपये, गवार 3300 ते 6500 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 300 ते 1000 रुपये, काकडी 500 ते 5500 रुपये, लसूण सुखा 7000 ते 14000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी चाकवत 500 ते 700 रुपये, हरभरा 5550 ते 5630 रुपये, हिरवी मिरची 3200 ते 5500 रुपये, पेरू 500 ते 1500 रुपये, भेंडी 1000 ते 4500 रुपये, लिंबू 1000 ते 6150 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 400 ते 1900 रुपये, कांदा 100 ते 2900 रुपये, डाळिंब 1000 ते 18000 रुपये, बटाटा 900 ते 1250 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा 800 रुपये, तांदूळ 3525 रुपये ते 6990 रुपये, दोडका शिराळी 500 ते 5550 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 1000 ते 1600 रुपये, ज्वारी 4200 ते 4300 रुपये, सोयाबीन 6000 ते 6520 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 200 ते 1000 रुपये, टोमॅटो 800 ते 4000 रुपये, गहू 2600 ते 3985 रुपये। श्रोते हो, आताच आपण सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण ऐकलेत। आता ऐकूयात कृषी सल्ला।

तयार होणारे काही विषारी पदार्थ ज्यालाच आपण एंडोटॉक्झिन म्हणतो हे रक्तात शोषले गेल्यास शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया निर्माण होते. यामुळे एंडोटॉक्झिक शॉक येऊन अचानक गायीचा मृत्यू होऊ शकतो. जर दुधाळ गायीला अल्कली अपचन झालं असेल तर तिच्या तपासणीमध्ये काही बाबी आढळून येतात, जसं की आजारी गायीमध्ये रुमेनचा सामू हा सर्वसामान्यपणे 9 ते 11 दरम्यान आढळून येतो. रक्त काही प्रमाणात घट्ट झाल्याचंही दिसून येतं. मात्र यकृत आणि मूत्रपिंडाचं कार्य हे सामान्य दिसून येतं. एंडोटॉक्झिनचं शोषण झाल्यामुळे शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया होते. यामुळे तीव्र न्यूट्रोफिलिया आढळून येतो. कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसून येतं. अल्कोसिसमुळे कॅल्शियमचं बाइंडिंग वाढतं आणि आयोनाइज्ड कॅल्शियम कमी होतो आणि म्हणून अल्कोलोसिस दुरुस्त केल्याशिवाय कॅल्शियम शिरेतून दिल्यास प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा काही तातडीची लक्षणं देखील जाणवतात, जसं की चर्वण कमी होतं, थोडी फुगवट आणि दूध देखील कमी होतं, गायीला सुस्ती येते. अशा पद्धतीनं अल्कली अपचन आपल्या दुधाळ गायीला होऊच नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं महत्वाचं आणि परिणामकारक ठरतं. जसं की ऋतूबदलाच्या काळात विशेष काळजी आपण घेतली पाहिजे आणि गायीच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवलं पाहिजे. आहारामध्ये तंतुमय चाऱ्याचं योग्य प्रमाण ठेवलं पाहिजे. चांगल्या प्रतीचा कोरडा चारा हा आहारात वाढवावा. हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा जसं की भुसा कडबा हे देखील देणं आवश्यक आहे. गायीचा खुराक 10 ते 15% या काळात कमी केला पाहिजे. प्रथिनांचं प्रमाण संतुलित म्हणजे जवळपास 18% इतकंच ठेवावं. या पद्धतीनं काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केल्या आणि गायींच्या हालचालीवर सातत्यानं लक्ष ठेवलं तर दुधाळ गायीतील अल्कली अपचनाची समस्या आपण नक्कीच टाळू शकतो.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, दुधाळ गायीमध्ये अल्कली अपचनाची समस्या ही अनेक वेळा आढळून येते. या समस्येमुळे दुधाळ गायींच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि साहजिकच याचा परिणाम गायीच्या दूध उत्पादनावर देखील होतो. दुधाळ गायीमध्ये आढळणाऱ्या अल्कली अपचनाची काही लक्षणं आहेत. प्रारंभिक अवस्थेमध्ये गायीची भूक अचानक मंदावते, तिचं जठर कमी हालचाल करतं, गायीचं दूध अचानक कमी होतं, पोटात दुखत असल्यामुळं क्वचितच जनावर उठबस करू लागतं. मात्र या समस्येची तीव्र अवस्था असेल तर गाय अचानक पडते, तिचं अंग थंड पडतं, अर्थातच शरीराचं तापमान कमी होतं, गाय सुस्त होते, तिचा श्वासोच्छवास मंदावतो. 24 ते 36 तासामध्ये अनेक वेळा गायीचा मृत्यू देखील ओढावतो. बहुतांश वेळा झटके किंवा तडफड दिसत नाही, अतिसार देखील नसतो. अशा पद्धतीनं अल्कली अपचन असेल तर गायीमध्ये काही लक्षणं दिसून येतात. गायीच्या रुमेनमध्ये अर्थातच कोटीपोटामध्ये

0: कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकलात. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूयात हुमनी कीड व्यवस्थापन याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये हुमनी कीड व्यवस्थापन याविषयी माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम सर, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आता आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये सर्वत्र कुठं ना कुठं पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि खरीपांच्या पेरण्यांना देखील अनेक ठिकाणी आता सुरुवात होते. तर अशा परिस्थितीमध्ये कुठली कीड ही जास्त नुकसानकारक ठरते याबाबत काय सांगाल?
2: आपण जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीबरोबरच ऊसाचं क्षेत्रही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर खरीप हंगामाचा किंवा ही मे आणि जूनचा महिन्याचा जर विचार केला तर ह्यात जी प्रामुख्यानं जी कीड उद्भवली जाते भविष्यात आणि तिची पायाभरणी ह्या दोन महिन्यात होती,
1: बरोबर,
2: अशी कीड म्हणजे हुमनी कीड.
1: मग आता आपण पाहतो कुठलीही कीड जर घेतली तर ती म्हणजे महत्वाची ती दिसते कशी किंवा तिची लक्षणं काय आणि सर्वात महत्वाचं त्यापेक्षाही ठरतं तो म्हणजे तिचा जीवनक्रम. मग आता या हुमनी किडीचा जीवनक्रम नेमका कशा पद्धतीनं चालू?
2: हुमनी किडीचा जो जीवनक्रम आहे तो खरं तर भुंगेरे म्हणजे त्याचे अडल्ट किंवा प्रौढ भुंगेरे म्हणूया, प्रौढ भुंगेरे पासून त्याचा जीवनक्रम सुरू होतो.
1: अच्छा.
2: प्रौढ भुंगेरे हे नंतर अंडे घालतात,
1: बरोबर,
2: आणि अंड्यानंतर त्याच्या आळे जी तयार होतात ह्याला तिसरा त्याची स्टेज,
1: बर,
2: किंवा आपण त्याला लार्वी म्हणतो किंवा मॅगोट्स म्हणतो, आळ्या जी तयार होतात आणि तीच आळी जी आहे आपल्या दृष्टीनं नुकसानकारक जी स्टेज आहे त्याची.
1: अच्छा.
2: ती आळी ही स्टेज त्याची नुकसानकारक स्टेज आहे,
1: बरोबर.
2: आणि ह्यानंतर ज्यावेळेस तिचं खाऊन नुकसान करून होतं त्यानंतर ती सहा सात महिने सुप्त अवस्थेत जाऊन,
1: बरोबर,
2: प्युपा किंवा त्याला कोश अवस्था म्हणतो आपण, अशा चार अवस्था ह्या किडीच्या आपल्याला आढळून येतात.
1: बर, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आळी अवस्था ही जास्त पिकाला
2: नुकसानकारक आहे.
1: बर, मग आता जर या हुमणीचं एकंदरच नियंत्रण करायचं झालं किंवा तिचं व्यवस्थापन करायचं झालं तर ते आमच्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीनं केलं पाहिजे?
2: आपण हुमनी आळीचा जर जीवनक्रम बघितला आपण, आपल्या दृष्टीनं हुमणीची जी स्टेज आहे आळी अवस्था ही जरी नुकसानकारक असली कारण आळी जमिनीत वाढती, जमिनीत मुळे

0: या खालती
1: बरोबर
0: आणि जसं आपण म्हणतो की छुपा शत्रू आणि आपल्याला लक्षात येतं की त्यांनी मुळ्या खाऊन ज्यावेळेस झाड वाळायला लागतं किंवा ती उसाची बेट वाळायला लागतात त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की बाबा ह्या अळीचा प्रादुर्भाव झालाय.
1: बरोबर.
0: म्हणूनच कुठेतरी नुकसान होऊन आपण उपाययोजना करण्यापेक्षा त्याची जी भुंगेर ही अवस्था आहे.
1: बरोबर.
0: जी मे मध्ये साधारणतः पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीतून वर येते आणि आपण जर बघितलं तर जी कमी पाण्यावर येणारी जी वृक्ष असतात जसं लिंबाचं झाड आहे किंवा बोरे आहेत किंवा बाबळे आहेत अशा झाडांवर होमणीची उपजीविका जी ती भुंगेरे करत असतात आणि उपजीविका करत असतानाच एखादा पहिला पाऊस झाला की त्यांचं त्या झाडावरच मिलन होतं आणि नंतर ते एका जमिनीत 15 ते 20 सेंटीमीटर अंडी घालायचं काम करतात. त्यामुळे आपण ह्या जर भुंगेरे अवस्थेत जर त्यांचं नियंत्रण करायचा प्रयत्न केला किंवा सामूहिक प्रयत्न झाला तर मात्र आपण भविष्यात होणारं नुकसान आणि खर्च दोन्ही आपण वाचवू शकतो.
1: बरं.
0: आपण म्हणजे ह्याचं नियंत्रण कसं करायचं ह्याच्या अगदी जसं मी मगाशी सांगितलं की साध्या सोप्या पद्धती ज्या आहेत कीड नियंत्रणाच्या जर आपण हुमणीच्या बाबतीत प्रकाश सापळे जर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा काही एका गावात 15-20 शेतकऱ्यांनी जर प्रकाश सापळे केले
1: बरोबर
0: इथं सुद्धा मी मगा सांगितलं तसंच आहे की बाबा ह्याचा जो स्थानिक आपल्याकडे जी उपलब्ध आहेत
1: अगदी
0: 2-250 रुपयाच्या खर्च करून आपण प्रकाश सापळे तयार करू शकतो.
1: बर.
0: जसं आपण आपल्याकडे युरियाची किंवा खताची पोते आहेत रिकामी त्याच्या सहाय्यानं किंवा आपल्याला बाजारात जो कागद मिळतोय तो कागद घ्यायचा शेतात त्या लिंबाच्या झाडाखाली खड्डा करायचा आणि त्याच्यावर एक बल्ब लावायचा संध्याकाळी साधारणतः 7 ते 10 ह्या वेळेस जर तो बल्ब लावून ठेवला तर ते भुंगेरे येतात आणि तो जो खड्डा आहे त्या खड्ड्यात पाणी भरायचं त्या पाण्यात ऑइल किंवा एखादं कीटकनाशक जर टाकलं तर आपण बऱ्यापैकी त्या भुंगेऱ्याचं नियंत्रण करायला यशस्वी होतो आणि जर खर्च बघितला तर मला वाटतं 2-250 रुपयाच्या वर काय आपल्याला तो खर्च येत नाही.
1: बरोबर.
0: एकदा तो कागद केला की फक्त खड्डा करायचा आपलं 15 जून नंतर जर झालं आणि अशा पद्धतीनं जर आपण घरगुती पद्धतीनं प्रकाश सापळे तयार करायचं काम केलं तर ह्याच्यावर आपण निश्चितपणे पुढची पिढी जी तयार होणार आहे म्हणजे एक हुमणीचा भुंगेरा हा जवळजवळ 50 ते 60 अंडी घालतो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यापासून 50 ते 60 आणि हुमणी जी अंडी घालते ते साधारणतः मऊ जमीन पोकळ जमीन किंवा आपलं शेण खताचे उकरडे
1: बरोबर
0: अशा पद्धतीनं आणि जर आपण ह्या वर्षीचा जर विचार केला की एल निनोचा प्रादुर्भाव आपण सगळेच म्हणतोय की काही अंश आपल्याला जाणवणार आहे आणि जिथं कोरडा काळ जाणार आहे त्या कालावधीत हुमणीचा प्रादुर्भाव निश्चित वाढणार आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की अशा पद्धतीचे कमी खर्चाचे सापळे आपल्या शेतात कार्यान्वित करावे जेणेकरून पहिला पाऊस पडला की हुमणीचे भुंगेरे बाहेर येतात आणि ते भुंगेरे जर आपण पकडले आणि त्याला जर आपण सध्या नियंत्रित केलं तर पुढची पिढी आपण निश्चित नियंत्रित करून आपलं होणारं नुकसान आणि आपल्याला करावा लागणारा खर्च या दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो.
1: बरं. तर नक्कीच सर आज आपण आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवणारी आणि अत्यंत नुकसानकारक असणारी अशी हुमणी जी कीड आहे तर या किडीचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीनं केलं पाहिजे याबाबतची सविस्तर आणि सखोल अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण हुमणी कीड व्यवस्थापन याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकला. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात श्रीराम महिला भजनी मंडळ शेवते तालुका पंढरपूर यांनी गायलेलं भजन.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात पोत्रास गीत, लक्ष्मण काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.
1: अग पहिला ग महिना, पहिला महिना ग मान.

uvatat am vait porburama cha bagemadi paale alalava.

पाचव्या का महिन्यात काही ग बोलती रामाईला, काही बोलती रामाईला, वनी पाठवा मायराला.

त्यान पूर्वील वढावाईळ आठव्या का महिन्यात अवस्थिता करती व आठ घाट जन्म दिलेल्या माझ्या देवा भरल्या गाडाला

0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात ज्ञानेश्वर धुलाप्पा भिसे बार्शी यांनी गायलेली गोंधळी गीत.
1: मोहराई राजा उधे माझे नमन गणपतीला आम्ही नमितो.

0: गावकरी मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणी सोलापूर केंद्र, रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
2: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
1: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
2: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
1: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
2: मोबाईल 98503388087.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 9872710499.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
4: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
5: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
7: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
1: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
7: मोबाईल 9130396809.
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
9: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77192922555.
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू.

0: संपर्क 94218 760 55.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सायंकाळचे 8:05 होत आहेत. ठीक, 8:05 आणि मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन। राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद। राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत। या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 वाजता अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि न्यूज एअर न्यूज मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल। देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी घेतला। नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली। देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं। या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला। विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे। या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे। सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं

उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट आवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात 1000 लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं

0: सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर

0: तर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे एफडीआय वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे एफडीआय येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले. त्याच्यामुळे एफडीआय इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7%च्या पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्येच तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि

0: कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे. एफडीआय सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही, पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली
0: हो. एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे, आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं, आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये ते पीएम किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं 45 बिलियन डॉलर्सची आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं, त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे 45 बिलियन डॉलर्स हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण 9 बिलियन डॉलर्सला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली, हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे, आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते
0: पुढे होण्यासाठी

ही आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते आपल्या फॅसिलिटीजला.

0: प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की म्हणजे शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत?
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे अॅग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
1: तिथले
0: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण 1990s जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होती. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्यसाठीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे आता त्याची संख्या वाढली गेल्या 12
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रीमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की अॅग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पीय तरतूद असते, ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेस पासून ऐकतो.
0: बरोबर,
1: गेल्या काही दशकात

0: पासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
1: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारचे राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
0: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित करतो तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
1: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला जीडीपीचा एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे. पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेमध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतीच आहे कन्सिस्टंटली.
0: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
1: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिले हर घर जल योजनेमध्ये आता एलपीजी कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनांचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केली आहे.
0: तयार केलेली आहे आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
1: अर्थातच.
0: मगाच तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आताचे तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
1: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करता येत किंवा हे आणि कोरोना या दोन कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती. हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला शिवाय बऱ्याचशा देशांनी

0: इन्क्लुडिंग अमेरिका, कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा, डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवले आहे. आता ओडिशामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

श्रोतो, आज रात्री ठीक 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष मालिकेअंतर्गत शैल्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. त्या कार्यक्रमात आजचा विषय आहे डायबेटिक फूट. याविषयी डॉक्टर सचिन जम्मा यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 9:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमात आज कवी ऍडव्होकेट महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या आहे. बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: वित्तीय सहायता दी। गृह मंत्री अमित शाह ने सीमा पार माल और यात्री आवागमन को डिजिटल और सुव्यवस्थित करने के लिए भूमि पत्तन प्रबंधन प्रणाली का उद्घाटन किया। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत।
2: खळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
2: मोबाईल 9822878119 किंवा 9763601861। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315156।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
3: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
3: मोबाईल 9205994290।
2: वेळ सकाळी 10:30 ते 8:30।
5: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
6: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
5: मोबाईल 9130396809।
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
8: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोते हो, आता ऐकूया सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल प्रस्तुत सर्जन सप्ताह निमित्त विशेष मालिका शैल्य संवाद। आज या मालिकेत आपण ऐकणार आहोत डायबिटिक फूट याविषयी डॉक्टर सचिन जम्मा यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर।
3: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल।
2: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
3: 146 रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर।
2: मोबाईल 9767484381 किंवा 9420735981।
10: श्रोते हो, नमस्कार। सर्जन सप्ताह विशेष आपण एक मालिका सुरू केली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण आपल्या आरोग्याशी निगडीत अशीच एक महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत। श्रोते हो, 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। तर श्रोते हो, याच अनुषंगानं आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे डॉक्टर सचिन जम्मा सर यांना। सर लॅप्रोस्कोपिक जनरल अँड लेझर सर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
11: नमस्कार, धन्यवाद।
10: सर, आज आपल्या श्रोत्यांना डायबिटिक फूट विषयी आपण माहिती सांगणार आहोत।
11: बरोबर।
10: तर याविषयीच पहिला प्रश्न असा आहे की डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही समस्या का उद्भवते?
11: मधुमेहाच्या रुग्णाला जेव्हा पायासंदर्भात कोणतीही तक्रार उत्पन्न होते त्याला आपण डायबिटिक फूट असं म्हणतो।
10: बरं,
11: म्हणजे अगदीच सुरुवातीला साधी

0: सूज येणे किंवा पाय लाल होणे, वेदना होणे, आणि त्याच्यानंतर आपल्याला असं जाणवतं की कुठेतरी पायामध्ये पू भरलेला आहे, मग तो बोटावर असेल, तळपायावर असेल किंवा पायाच्या वरच्या बाजूला असेल. त्याच्यानंतर होणारी जखम, आणि त्याच्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट जी आमच्या दृष्टीने आणि रुग्णाच्या दृष्टीने पण असते ती म्हणजे गँग्रीन होणे, म्हणजेच एखादं बोट किंवा पायाचा काही भाग काळा पडणे. आणि बरेच वेळा हा पू झाल्यामुळे घाण वासही सुटतो. तर या सगळ्या गोष्टींना आपण डायबेटिक फूट असं म्हणतो. आता हा डायबेटिक फूटचा प्रॉब्लेम या रुग्णांमध्ये का होतो, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मधुमेह म्हणजे रक्तातलं वाढलेलं साखरेचं प्रमाण. तर रक्तातली वाढलेली ही जी साखर आहे ती पूर्ण शरीरामध्ये असते, जशी पायातही असते, पायातल्या टिश्यूजमध्ये पण असते. आणि एखाद्या जंतूला छोट्याशा जखमेतनं जर तिथे प्रवेश मिळाला तर त्याची त्या मिळालेल्या साखरेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि जंतुसंसर्ग होतो, त्यामुळे त्या ठिकाणी पू भरतो आणि मग वेदना होतात. कधी होत पण नाहीत, कारण डायबिटीसच्या रुग्णांना न्यूरोपॅथी असते, म्हणजेच त्यांच्या पायाच्या संवेदना गेलेल्या असतात. हे एक दुसरं महत्वाचं कारण आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे डायबिटिक फूट होण्याचं की बऱ्याच या रुग्णांना डायबिटीसमुळे ज्या पायाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्या छोट्या होत असतात आणि मग त्यामुळे पायाला होणारा रक्तपुरवठा हा कमी असतो आणि त्यामुळे होणारी जखम ही भरत नाही. ही डायबिटिक फूटची महत्वाची कारणं आहेत.
1: बरं, मग डायबिटिक फूटची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि रुग्णांनी कोणत्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये?
0: अगदी छान प्रश्न आहे. बऱ्याच वेळा रुग्णांना लक्षात येतं की त्यांच्या पायामध्ये मुंगे यायला लागलेले आहेत किंवा पायाचा काही भाग, तळवा असेल, बोटाची समोरची टोकं असतील, ही बधीर व्हायला लागलेली आहेत किंवा तिथे जळजळ वाटतेय किंवा काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय आणि मग पुढे जाऊन पायाची संवेदना कमी होते. त्याचबरोबर पायाच्या त्वचेचा रंग बदलायला सुरुवात होते, म्हणजे ती त्वचा थोडीशी काळसर व्हायला लागते, मग पायाला कधी सूज येते किंवा त्वचा कोरडी पडते. ही खरं तर सुरुवातीची लक्षणं आहेत. ही जर वेळीच ओळखून त्याच्यावर जर उपचार केले गेले तर डायबेटिक फूट सारखं कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकेल. पण त्याच्या पुढे जाऊनही कधी कधी असं होतं की पायावर काही घट्टे तयार होतात, कुरूप तयार होतात किंवा छोटेसे फोड येतात, ही सुद्धा सुरुवातीची लक्षणं म्हणता येतील. तर त्याला सुद्धा योग्य वेळी रुग्णांनी खरं तर डॉक्टरांकडे जाऊन, म्हणजे सर्जनकडे जाऊन उपचार घ्यायला हवा. आणि सगळ्यात धोक्याची गोष्ट म्हणजे जिथे जखम आहे परंतु वेदना नाही, तर ही खरं तर मोठी गोष्ट आहे.
1: रेड फ्लॅग म्हणू आपण,
0: अगदी रेड फ्लॅग साईन. तर वेदना नसणारी जखम ही जास्त डेंजरस गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी रुग्णांनी नक्कीच सर्जनकडे त्वरित जायला हवं.
1: सर, आता पुढचा प्रश्न असा आहे की पायावरील जखम किंवा अल्सर, आता तुम्ही बोलताना उल्लेख केलात त्याप्रमाणे गंभीर होण्यापूर्वी त्याचं निदान होणं खूप आवश्यक आहे.
0: अगदी बरोबर.
1: तर तसं निदान आणि उपचार हे कसे केले जातात हे थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगूया.
0: ज्यावेळी असे डायबेटिक फूट चे रुग्ण आमच्याकडे येतात, पायाची विशेषतः आम्ही व्यवस्थित तपासणी करतो. त्याच्यामध्ये आम्ही काय तपासतो तर नक्की कुठे फोड आहे, कुठे पू भरलेला आहे, तो पू कुठपर्यंत पसरलेला आहे, जखम केवढी आहे, ती कितपत खोल आहे, याची तर तपासणी करतोच. त्याच्याबरोबर पायाला संवेदना आहेत की नाहीत याचीही आम्ही तपासणी करतो, त्याला मोनोफिलेमेंट टेस्ट असं म्हणतात. त्याचबरोबर रक्तपुरवठा पायाला कसा आहे याचीही आम्ही तपासणी करतो, नाडी तिथली तपासून. आणि त्याच्याशिवाय काही तपासण्या करतो, अर्थातच ब्लड शुगर तर तपासायला हवीच, कारण त्याच्या प्रमाणाप्रमाणे रुग्णाला इन्शुलिन देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पायाचा एक्सरे करतो आणि डॉपलर स्टडी करतो, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा आम्हाला पायाला रक्तपुरवठा कसा आहे याची माहिती मिळते. आणि काही वेळा आम्ही अगदी पायाचा MRI करतो की हे इन्फेक्शन कितपत पसरलेलं आहे, कुठपर्यंत पसरलेलं आहे, त्याचा अंदाज आम्हाला या MRI सारख्या तपासणीतनं कळू शकतो.
1: तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण वेगवेगळे उपचार करू शकतो.
0: अगदी अगदी.
1: बरं सर, डायबेटिक फूटमुळे काही वेळा पाय कापण्याची तर ती वेळ येते आणि ती टाळण्यासाठी आपण कोणती काळजी घेणं, म्हणजे रुग्णांनी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे?
0: दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे रक्तातली जी साखर आहे त्याचं कठोर नियंत्रण केलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही असं बघतो की रुग्ण थोडेसे कॅज्युअल असतात, 300-350 शुगर आहे आणि ती त्यांना नॉर्मल वाटते, तर तसं नाहीये. तुमची रक्तातली साखर चांगलीच नियंत्रित केली गेली पाहिजे, भले तुम्हाला डायबेटिक फूट असू दे किंवा नसू दे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी असं नेहमी सांगतो रुग्णांना की तुमचा पाय हे लहान बाळ आहे, लहान बाळाची जशी आपण काळजी घेतो त्या पद्धतीनं तुम्ही पायाची काळजी घ्यायला हवी. आणि हे जर त्यांनी नियमित केलं तर नक्कीच डायबेटिक फूट टाळता येईल. आता ही काळजी कशी घ्यायची पायाची, तर महत्वाची म्हणजे रुग्णांनी ह्या ज्या जखमा आहेत त्या सर्वप्रथम सर्जनला दाखवायला हव्यात, त्याच्यावर पट्टी जे ड्रेसिंग म्हणतो आपण ते रेग्युलर व्हायला हवं, नियमित व्हायला हवं आणि ते हॉस्पिटलमध्येच व्हायला हवं. बऱ्याच वेळा रुग्ण शॉर्टकट शोधतात, घरी जखमी

0: मनवर पट्ट्या करतात किंवा जवळपास कोणीतरी एखादी नर्स किंवा एखादा कंपाऊंडर असतो त्याच्याकडून पट्ट्या करतात ज्याच्यामध्ये निर्जंतुक वस्तू वापरल्या गेल्या जात नाहीत आणि मग इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे प्रत्येक वेळी होणारं जे ड्रेसिंग आहे ते हॉस्पिटलमध्ये आणि निर्जंतुक पद्धतीनंच व्हायला हवं. त्यानंतर आम्ही पाहतो की तिथे काही मृत त्वचा आहे का, तर ती त्वचा असेल तर अर्थातच ती काढून टाकावी लागते. किंवा जखमेचा काही भाग जो मृत आहे तो आम्ही काढतो, ज्याला आम्ही डिब्राइडमेंट असं म्हणतो. आणि मग जर इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असेल तर अर्थातच आम्ही त्यांना अँटीबायोटिक्स देतो. महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा जखमा या भरत नाहीत किंवा होतात, त्याचं महत्वाचं कारण असतं की रुग्णाचा जो पाय आहे त्याच्यावर नेहमी नॉर्मल जे आपलं प्रेशर असतं त्याच्याशिवाय काही ठिकाणी एक्स्ट्रा प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे तिथे घट्टे पडतात सुरुवातीला, त्याच्यामध्ये पू भरतो, त्याच्यानंतर जखमा होतात. तर असं जिथं वजन जास्त येतं शरीराचं त्या भागावरचं वजन टाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्याला आम्ही असं काही शूज वापरतो किंवा काही बार्स वापरतो की ज्यामुळे त्या भागावर पडणारं वजन हे कमी होतं, त्यामुळे या रुग्णांना चांगले शूज बनवून देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि जर दुर्दैवाने ही हाडापर्यंत पोहोचलं असेल तर अर्थातच पायाचा काही भाग काढावा लागतो, किंवा जर गँग्रीन असेल तर पायाचा काही भाग काढावा लागतो, त्याला आपण अँप्युटेशन असं म्हणतो.
1: डायबिटीस झालेल्या रुग्णांनी स्वतःच्या पायांची काळजी घेणंच खरं तर पहिली स्टेप आहे, म्हणजे हे पुढचं सगळं टाळता येईल. बरं, सर, आता कार्यक्रमामध्ये शेवटचा प्रश्न असा आहे की मधुमेही रुग्णांनी दररोज पायांची निगा कशा प्रकारे राखावी जेणेकरून डायबिटिक फूडचा धोका कमी होईल?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णांनी दररोज आपला पाय तपासला पाहिजे, त्यांनी स्वतः तपासला पाहिजे. जसं आपण चेहरा आरशात बघतो त्याच पद्धतीने त्याचा त्यांनी पूर्ण पाय तपासून पाहिला पाहिजे की कुठे काही दुखतंय का, किंवा काही छोटीशी जखम झालीय का, किंवा नखाभोवती काही पू दिसतोय का, किंवा एखादं नख उकडलं गेलंय का, किंवा नवीन घट्टा आलाय का, अशी पूर्ण तपासणी त्यांनी दररोज करायला हवी. त्याचबरोबर शक्य असेल तर मॉइश्चरायझर पायाला लावायला हवं आणि विशेष काळजी घ्यायला हवी ती दोन बोटांच्या मधली जी जागा असते तिथे बऱ्याच वेळा जखमा असतात ज्या रुग्णांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे त्या भागाची त्यांनी विशेष करून तपासणी करायला हवी.
1: बेचकी आपण म्हणतो,
0: करेक्ट, बेचकी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अर्थातच मधुमेह नियंत्रणात ठेवायला हवा, धूम्रपान टाळायला हवं, कारण मुळातच डायबिटीसमुळे पायाला रक्तपुरवठा कमी झालेला असतो आणि धूम्रपानामुळे पुन्हा यात भर पडते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण जी चप्पल किंवा शूज वापरतोय ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ती योग्य पादत्राणं त्यांनी वापरायला हवीत आणि त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय जरुरी आहे. अगदी रुग्ण जे मोजे वापरतोय ते सुद्धा दररोज त्यांनी बदलले पाहिजेत, ते स्वच्छ पाहिजेत आणि मऊ पाहिजेत. आणि या रुग्णांनी, डायबिटीसच्या रुग्णांनी अजिबात अनवाणी चालायला नको आहे. गरम पिशवीने शेक घेणे किंवा गरम पाण्याचा शेक घेणे हे डायबिटीसच्या रुग्णांनी टाळलं पाहिजे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी अजिबात वापरलं गेलं नाही पाहिजे, तर हे कटाक्षांनी टाळलं गेलं पाहिजे. या डायबिटीसच्या पेशंटनी सर्जनकडे जाऊन पायाची तपासणी करून घ्यायला हवी, म्हणजे तुम्हाला डायबिटिक फूड टाळता येईल.
1: वा सर, डायबिटिक फूड म्हणजे काय आणि त्याविषयीची इतकी सविस्तर माहिती तुम्ही आज आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत. तुमच्या आता बोलण्यातून एक वाक्य अतिशय जाणवलं असं की आपल्या पायाची काळजी लहान बाळासारखी घेणं आवश्यक आहे. त्याला आपण जसं गुंजारतो, त्याचे जसे लाड करतो, तसेच आपल्या पायाचे जर केले तर आपलं डायबिटिक फूड होण्याची शक्यता नगण्य असेल असं आपण म्हणूया.
0: अगदी बरोबर.
1: तर याच नोटवर आता आपण कार्यक्रमात इथंच थांबूया. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात, आमच्या श्रोत्यांना इतकी सविस्तर आणि छान माहिती सांगितली, याबद्दल आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: श्रोतहो, शैल्य संवाद या सर्जन सप्ताह विशेष मालिकेत आज आपण डायबिटिक फूट याविषयी डॉक्टर सचिन जम्मा यांची संवादिका तेजश्री कुंभेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप

0: न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496. राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय जुना विडी घरकुल सोलापूर इथं 11वी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 चे प्रवेश देणं सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर. मोबाईल 78 75 26 0 138.
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
0: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
3: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 14 44 34. शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
1: संपर्क 87 88 46 14 97.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: एफ एम वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 9:17 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य संपदा. कार्यक्रमात आज आपण कवी अॅडव्होकेट महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील.
7: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

0: श्रोते हो नमस्कार. साहित्य संपदेच्या कार्यक्रमामध्ये मी अश्विनी नेहमीप्रमाणे आपलं अक्षर शब्दांनी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जगणं सोपं करणारी, सुंदर करणारी आणि सुमार्गे नेणारी साहित्य ही अशी एक गोष्ट आहे जिचा वरदहस्त सर्वांनाच लाभत नाही, बरं का? आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दर मंगळवारी प्रसारित होणारा साहित्य संपदा हा आमचा असाच एक कार्यक्रम आहे जो तुम्हा सर्वांना साहित्याचा स्पर्श घडवतो. आपल्या लेखणीच्या आणि कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि एकूणच समाजाला मार्गदर्शन करणारे असेच एक कवी आज आपण आपल्या साहित्य संपदेच्या आजच्या भागात आमंत्रित केलेले आहेत. स्वागत करूयात अॅडव्होकेट महादेव गोरख कांबळे यांचं. ते एमए एलएलबी आहेत आणि सध्या सांगोल्यामध्ये ते वकील म्हणून कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम कांबळे सर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: कांबळे सर, आपलं जे कार्यक्षेत्र आहे ते वकील, बरोबर? वकिली करणं हा आपला पेशा आहे. असं असून सुद्धा आपण उत्कृष्ट कवी आहात. मग आम्हाला सगळ्यांनाच हे नक्की आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की साहित्याची आवड नेमकी तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली, आपला एकूणच साहित्य प्रवास जो आहे त्याची छानशी सुरुवात नेमकी कशी झाली?
1: मी प्राथमिक शाळेत असतानाच शाळेच्या वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो.
0: बर.
1: आणि मला आठवतं मी आता 6वीमध्ये अण्णाभाऊ साठेंची खूप गाजलेली फकीरा कादंबरी वाचली आणि 7वीमध्ये मी अण्णाभाऊंवरचं एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊंची संयुक्त महाराष्ट्रावरची लावणी, माझी मैना गावाकडे राहिली, मुंबईची लावणी, कामगारांच्या व्यथावेदना मांडणाऱ्या ज्या अण्णाभाऊंची जी काही गाणी होती ती मी वाचली. आणि त्याचा एक परिणाम असा माझ्यामध्ये झाला असा की मला वाटायचं आपण हे काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि मी दोन ओळी लिहायचो शाळेत असताना. सुविचार मी स्वतः लिहिलेले फळ्यावरती लिहायचो. 7वी 8वी मध्ये असताना

0: मी एक कविता लिहिली, पहिली कविता जी आज माझ्याकडे उपलब्ध नाही, आणि तिथून मी लिहायला लागलो। बारावीत असतानाच सोलापूर येथे जे भरलेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, डॉक्टर मारुती चित्तमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं, या सोलापूरच्या संमेलनामध्ये निवडक कवी म्हणून मला संधी मिळाली आणि तिथपासून कवितेचा जो प्रवास सुरू झाला आतापर्यंत एकूण माझे 4 कविता संग्रह मी प्रकाशित करू शकलो।
1: खूप छान सर, म्हणजे एकूणच आपल्या साहित्य प्रवासाला जी सुरुवात आहे ती तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये झाली आणि त्या ठिकाणीच आपल्याला प्रोत्साहन मिळालं आणि आज आपण पाहिलं तर आपले अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, जसं की भाकरी की चंद्र, आई मला उमलू दे। तर ह्या सगळ्या कविता संग्रहांच्या लेखनानंतर आम्हाला खरंच हे जाणून घ्यावंसं वाटतं सर की आपल्या लेखन प्रवासाला सगळ्यात जास्त वळण देणारा असा कोणता कविता संग्रह आहे का?
0: खरं तर पहिला कविता संग्रह हा सगळ्यांच्या लक्षात राहतो, पहिलं पुस्तक, त्याच्यावरती आपलं नितांत प्रेमच असतं। पहिला संग्रह भाकरी की चंद्र नावाचा आला, नंतर आई मला उमलू दे आणि उतरण, हे दोन संग्रह मुली वाचल्या पाहिजेत, वंशाचा दिवा मुलगा पाहिजे आणि पोटात मुलगी आहे हे कळालं की आई बाप त्यांचा अस्वीकार करतात, त्या मुलींची ज्या जन्माला आलेल्या नाहीत त्यांची वेदना मांडण्याचा, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे, ते मांडण्याचा प्रयत्न मी उतरण आणि आई मला उमलू दे या दोन कविता संग्रहामध्ये केला। आणि 2018 साली माझा वेदनांकित घुंगरांचे संदर्भ नावाचा कविता संग्रह आला, जी लोक कलावंत विठाबाई नारायणगावकर यांना केंद्रवरती ठेवून बाईचं दुखणं, बाईचं जगणं, सगळ्या जाती धर्मातली बाई ती विठाबाई असते असं मी त्या कविता संग्रहामध्ये मांडलं। ती कुठल्या का क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, जाती धर्मात कुठेही वाढलेली असो, कवी म्हणून भाकरी की चंद्रमुळं मी जन्मांसात जरी आलो असलो तरी चांगला कवी म्हणून वेदनांकित घुंगरांचे संदर्भाने मला ओळख मिळवून दिली।
1: अगदी छान सर, आणि एखाद्या कवीचा प्रवास असाच असतो नाही का, अपेक्षा त्याच्याकडून समाजाच्या ज्या आहेत त्या हळूहळू वाढायला लागतात सर, त्यामुळेच की काय आपण कवितांमध्ये अनेक प्रकारे उपेक्षितांचं जीवन, मानवी वेदना किंवा मग एकूणच एक सामाजिक वास्तव जे आहे ते रेखाटण्याचा प्रयत्न केला, प्रभावीपणे ते आपल्या कवितांमधून कसं मांडता येईल हा प्रयत्न आपण केलेला आपल्याला दिसतो, तर त्या संदर्भात काय सांगाल?
0: सुरुवातीपासूनच माझी जडणघडण शिवछत्रपती फुले, शाहू आंबेडकर, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी लहानपणापासून या सामाजिक चळवळीमध्ये काम करत आलो।
1: बर,
0: पूर्वीपासून ते आतापर्यंत मानवतावादाच्या पलीकडे या जगामध्ये काहीही नाही, तरी सुद्धा आजची आणि पूर्वीची व्यवस्था सुद्धा प्रत्येक माणसाला तू तुझी जात, तुझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे बिंबवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करते, आणि तो प्रयत्न कसा चुकीचा आहे, तो समाज व्यवस्थाच नाही तर एक दिवस मानवी जीवन उद्ध्वस्त करून टाकेल याची मला जाणीव झाल्यानंतर एक कवी म्हणून, खरं तर माझं असं म्हणणं आहे की कविता म्हणजे कविता वाचनापुरतं मी कवितेकडे पाहत नाही, तर कविता ही आपल्या भागाचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करते। मग ते कोणतं प्रतिनिधित्व असेल, तर ते समाजामध्ये चालणाऱ्या अनेक चाली, रीती, रूढी, परंपरा असतील, स्त्री पुरुषांमधला भेद असेल, किंवा घराघरामध्ये नातेसंबंधामध्ये आता जो दुरावा निर्माण झालेला आहे, नातेसंबंधामध्ये प्रेम निर्माण व्हावं, मानवतावाद हाच मानवी कल्याणाचा एकमेव सिद्धांत आहे, तोच घेऊन पुढे जाता येईल अशा विचारानं मी कविता लिहित गेलो। आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये जी उपेक्षितपणा आहे, वंचित घटक आहे, त्या घटकांना न्याय देण्यासाठी मी कवितेच्या माध्यमातून लिखाण केलं आणि ते वारंवार मांडण्याचा प्रयत्न करतो।
1: बरोबर, समाज व्यवस्था आदर्श करण्याचा प्रयत्न मानवतावादी अशा काही लेखकांनी आणि बड्या समाजसुधारकांनी केलेला आहे, तरीही आज जो समाज आपण पाहतो त्या काही चुकीच्या धारणांवरती आधारित आहे आणि त्याला आपण आपल्या कवितांमधून ते जास्तीत जास्त तुम्ही अधोरेखित करता, ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळेच की काय वेदनांकित घुंगरांचे संदर्भ हा जो आपला कविता संग्रह आहे त्यामधील एका कवितेचा स्वीकार मुंबई विद्यापीठानं BA मराठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले।
0: हो,
1: तर लेखक म्हणून हा अनुभव खचितच आपल्याला खूप आनंद देणार आहे।
0: वेदनांकित घुंगरांच्या संदर्भामधली एक दीर्घ कविता संग्रह आहे, तो त्याच्यातल्या एका कवितेचा BA भाग एक कंपल्सरी मराठी या पेपरमध्ये द्वितीय सत्रासाठी एका कवितेचा समावेश झाला होता।
1: बरोबर,
0: खरं तर समावेश झाला याच्या आनंदापेक्षा सुद्धा आपण लिहिलेलं कुणीतरी दखल घेतली जाते, आणि एके दिवशी असं कळालं की ते मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासाला लागलंय, म्हणजे आम्ही कविता ज्यावेळेस अभ्यासायचो त्यावेळेस त्या कवीचं, लेखकाचं आम्हाला खूप असं कौतुक वाटायचं।

0: नक्की आनंद वाटला की आपली एक कविता अभ्यासक्रमामध्ये आली आणि त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की कविता लिहिताना माझी खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की इथून पुढे मला यापेक्षा खूप चांगलं लिहावं लागेल, समाजामध्ये समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठीच लिहावं लागेल ही मोठी जबाबदारी सुद्धा माझ्यावरती आली आणि ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो.
1: विद्यापीठीय स्तरावरती तुमच्या कवितेचा समावेश झाला, अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवतच असतो 100%, आणि त्यात आपली कविता समाविष्टीत होणं ही खरंच आपल्याला एक आनंददायक गोष्ट आहे, जबाबदारीची जाणीव देणारी एक बाब होती. सर मग ही आतीलच म्हणजे वेदनांकित घुंगरांचे संदर्भ या कविता संग्रहामधील एखादी कविता आपण इथे आपल्या रसिक श्रोत्यांसाठी घेऊयात आणि मग पुढील मुलाखतीकडे वळूयात.
0: हो, विठाबाई नारायणगावकर यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. भारत आणि चीनच ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस एका प्रदेशामध्ये कडाक्याची थंडी होती आणि विठाबाईंचा कलामंच तिथं सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी नेफा प्रदेशामध्ये तिथं होता 15 दिवस. तर तिथून विठाबाई आल्यानंतर मला एक कविता अशी सुचली होती की जीव घेणाऱ्या थंडीत तू गायलस गाणं देशभक्तीचं आणि लावणीवर ही थिरकलीस सैनिकांच्या समोर, पण देश उभारणीच्या इतिहासात देशभक्त म्हणून तुझ्या नावाची कुठून नोंद झाली का, तुझ्या नावाला त्यांनी नावच दिलं तमाशा असं मी सुरुवातीला पहिल्यांदा लिहिलं होतं, पण तो पूर्ण मोठा संग्रह मी लिहिला आणि त्याच्यातली दीर्घ कवितेतला एक तुकडा जी विठाबाई आत्ताच्या ज्या कलावंत मुली आहेत, तरुण मुली आहेत, नाचणाऱ्या मुली आहेत, त्यांना आत्ता नाचलं तर कसं नाचलं पाहिजे, नसेल नाचायचं तर काय केलं पाहिजे, कोणत्या मार्गाने जायला पाहिजे अशी कविता आहे. विठाबाई जी मुलींशी बोलते आता काय केलं पाहिजे, पोटात काटे भरून जगूया या शीर्षकाखाली मी ते लिहिलेलं आहे. आत्ता पोटात काटे भरून जगूया, समजूत काढूया आपल्या पारंपरिक कलेची. आत्ता पोटात काटे भरून जगूया, समजूत काढूया आपल्या पारंपरिक कलेची. पोरींनो आता फक्त नाचायचं नाही आणि आत्ता फक्त गायचंही नाही, तहानेनं कोरड पडलेल्या घशातून चुकून ही झेजवायची नाहीत पावलं कुणाच्याही टोले जंगवाड्यावर, रंगवायचा नाही विडा कुठल्याही आयऱ्या गैऱ्यांपुढे, कुणाच्याही तोंडून ऐकायच्या नाहीत मर्दपणाच्या साहसिकता. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या नाचण्याला आपल्या गाण्याला जातीची खूप मोठी झालर असते, ती आपल्याला खुजवते आयुष्यभर फक्त बोर्डावरच. आणि आपली नक्कल करून त्या होतात हिट एकाच रात्रीत, आपली नक्कल करून त्या होतात हिट एकाच रात्रीत, मूळ मायला कोण विचारतं, तेव्हा पावलं जपूनच टाका. बायांच्या सगळ्या वाटांवर पसरलेल्या जाती धर्माच्या इंगळ्यांना चिरडत पुढे जायचं आहे. पोरींनो संसदेची दोरी घ्या हातात, पोरींनो आता संसदेची दोरी घ्या हातात, संसद ही आपल्या तंबूसारखीच दिसते ना. पोरींनो बळकावा इथल्या न्यायपालिकेतल्या जागा आपल्याला न्याय मिळाला नाही. पोरींनो असं लिहा, ज्याने ढवळून निघेला अख्खा देश, हलवून टाका गदा गदा खुर्च्या आणि खुर्च्यांवरचा निष्कामी भार. पोरींनो तुमच्या विद्वत्तेवर हलवून सोडा देश, तुमच्या विद्वत्तेवर पोरींनो नाचवा साऱ्यांना. आधी आपण नाचलो आत्ता यांना नाचवूया, त्यासाठी पोरींनो तंबूचीच गरज असते असं अजिबात नाही, त्यासाठी तंबूचीच गरज असते
1: असं अजिबात नाही. खूप छान कांबळे सर. एक विठाबाईंनी याच्यामध्ये एक मार्गदर्शन केलंय नवोदित अशा काही स्त्री लोककलाकारांना की ज्यातून त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली आहे एका आदर्श व्यक्तिमत्वाची त्यांच्याकडून, तर खूप वेगळी अशी कल्पना कवितेमध्ये आपण मांडलेली. कांबळे सर, आई मला उमलू दे हा आपला एक खूप सुप्रसिद्ध असा कविता संग्रह आहे, तर त्यातली एखादी कविता आपण रसिक श्रोत्यांसाठी घ्यावी.
0: कवितेचं नाव आहे आई मला उमलू दे. मुलगी आपल्या आईला पोटातून बोलते, मुलगी आपल्या वडिलांना मला जगायचं आहे म्हणून बोलते, अशा आशयाची कविता आहे आई मला उमलू दे. मी जत्रेतलं खेळणं नाही आई, मोडलं की फेकून द्यायला, तुझ्या काळजाचं स्पंदन आहे हे सांगावं लागतं का तुला, बोबडं गीत माझं आई अंगणी फुलू दे, आई मला उमलू दे, आई मला उमलू दे. तुला वाटतं आई माझ्या रक्तानं तुझी स्वप्न फुलतील, अंधारातली तुळस मोडून तू निवडुंगात रमशील, त्या तुळशीच्या कट्ट्यावर आई मला झिम्मा फुगडी खेळू दे, आई मला उमलू दे. बाबा जिजाई सावित्री अहिल्या यांनी देशाचा इतिहास घडवला, जिजाईच्या शिवबाने बघा सह्याद्रीच्या माती किती किती पराक्रम फुलवला, बाबा त्या शिवबाचं स्वराज्य मला पाहू द्या, बाबा मला उमलू द्या. तुम्हीच समजावा ना बाबा आईला, तुम्हीच समजावा ना बाबा आईला, सुखी आमराई तुमच्या मी बाबळीचा काटा होणार नाही, खूप सादर आहेन बाबा कसलाच हट्ट धरणार नाही, स्त्री उद्धारासाठी लढणारी बाबा सावित्री मला होऊ द्या, बाबा मला उमलू द्या, आई मला उमलू दे, आई मला।

0: होती.
1: खूप सुंदर सर. सर दिल्ली या ठिकाणी साहित्य अकादमीच्या बहुभाषिक राष्ट्रीय कवी संमेलनात सुद्धा आपण मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करायला उपस्थित राहिला, तर तो जो काही अनुभव होता, त्या ज्या काही आठवणी होत्या त्या आपण इथे आपल्या श्रोत्यांना सांगूयात.
0: ज्यावेळेस मला मेल आला की दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुभाषिक कवी संमेलनासाठी मराठी भाषेत

0: बहुभाषिक कवि संमेलनासाठी मराठी भाषेचा प्रतिनिधित्व म्हणून माझी निवड झाली. खरं तर दिल्लीला जायचं मला दोनच दिवस अगोदर कळल्यामुळे मला विमानानं जायला पाहिजे होतं आणि ती एक खूप उत्सुकता होती. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे साधी दोन चाकी नव्हती त्यावेळेस ज्या बाबासाहेबांवरती पोट तिडकीनं मी इतके दिवस बोलत होतो ते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मला कविता म्हणायला विमानानं जायला मिळतं याचा खूप मोठा आनंद मला होता. कार्यक्रम ज्यावेळेस आमचं कवी संमेलन सुरू झालं त्यावेळेस एक असा प्रचंड ताण होता कारण त्या मंचावरती एकमेव मी सगळ्यात लहान वयाचा होतो. आपण ज्या खेडेगावातून भागातून येतो आपल्या गावातून शहराला यायचं म्हटलं तर आपल्याला दोन दोन तास एसटीचा वाट पाहावी लागते. अशा भागातून आपण एवढ्या मोठ्या शहरामध्ये आलो आपल्या जगण्याची आपल्या मातीतली आपण कविता इथं म्हणून सुद्धा एवढ्या देशभरातून आलेल्या मोठमोठ्या साहित्यिकांच्या समोर आपली कविता चांगली झाली मला तिथं खरं तर शिकण्यासारखं खूप मिळालं. मला भविष्यात आणखी चांगलं काय करायचं आहे याचं मला खूप चांगलं बाळकडू तिथं. खरंच कविता ही कवी संमेलनापुरती मर्यादित नसते. म्हणजे कोणत्याही कवीची चांगली कविता ही तो देश प्रगतीपथावर जर न्यायचा असेल तर एखाद्याची एखाद्या कवितेचा विचार घेऊन सुद्धा देशामध्ये मोठी क्रांती होऊ शकते असं मला वाटतं. दिल्ली येथील बहुभाषिक कवी संमेलन संपल्यानंतर एक आजीबाई माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी माझी आस्थेनं चौकशी केली कुठून आलास म्हणून. मी सांगितलं महाराष्ट्रातून आलो. त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्रातून कुठून आलास विचारलं. त्यावेळेस मी सांगितलं सोलापुरातून. त्यावेळेस ते असं म्हणाल्या की आत्ता मी दिल्लीत असतो माझा मुलगा सोलापूरलाच कलेक्टर होता आत्ता बदली होऊन आम्ही इथं आलोय. त्यावेळेस एका कलेक्टरांच्या आईनं आपल्या कवितेचं कौतुक केलं आणि आपली कविता ऐकण्यासाठी ते आवर्जून त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानले आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतलं. कवितेनं मला असं प्रचंड प्रेम मिळवून दिलं. तर तो कार्यक्रम मला दिल्लीत झालाय असं वाटला नाही. तो कार्यक्रम माझ्या गावी असा झालाय आणि आपुलकीनं मायनं घरातल्या कोणीतरी चौकशी केल्यासारखा तो अनुभव मी कधी विसरू शकत नाही.
1: बरोबर. सर, दिल्ली इथं आयोजित केलेल्या साहित्य अकादमीच्या बहुभाषिक राष्ट्रीय कवी संमेलनातला आपला हा अनुभव तर खूपच वृद्ध आहे. हा अनुभव घेऊनच आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात. सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुद्धा आपण एक निवडक कवी म्हणून आपल्याला आमंत्रण मिळालं, तर ही जी काही सहभागाची संधी आहे एक नवोदित कवी म्हणून अशा संधीचा कसा फायदा होतो?
0: खरं तर त्यावेळेस ती खूप मोठी संधी होती. तर माझं मत असं आहे की ते कवीला पुढे लिहिण्याची प्रेरणा किंवा चालना मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळेस सोलापूरमध्ये ती संधी मिळाली आणि एक बळ आलं की आपण चांगल्या पद्धतीनं कविता सादर करू शकतो, आपण चांगल्या पद्धतीनं कविता लिहू शकतो. दरवर्षी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये असतो, सत्यशोधक संमेलनामध्ये असतो, समतावादीमध्ये असतो किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा मी फिरतो. पण कोणत्याही कवीला त्याच्या नवोदित काळामध्ये एखादा मोठा ज्यावेळेस स्टेज मिळतो कविता सादर करण्यासाठी जे व्यासपीठ मिळतं तर ती त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी त्याला मिळालेली ती संधी असते.
1: कांबळे सर, साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी अंतिम यादीमध्ये ज्या ज्या पुस्तकांचा समावेश होतो त्याच्यामध्ये आपल्या वेदनांकित घुंगरांचे संदर्भ या कविता संग्रहाचा सुद्धा समावेश झाला होता आणि खरंच ही एक अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. त्यासाठी मी साहित्य संपदेच्या या कार्यक्रमात आपलं अभिनंदन सुद्धा करते. मुलाखतीच्या या टप्प्यावरती आपली जी सुप्रसिद्ध कविता आहे भाकरी की चंद्र, जी एका सामाजिक वास्तवावरती प्रकाश टाकते, तर ती कविता आपण इथे रसिक श्रोत्यांसाठी सादर करावी अशी आपल्याला विनंती पण करते.
0: भाकरी की चंद्र नावाची कविता मी TYBL असताना लिहिली. ती कविता मी आज आपणासमोर खूप दिवसानंतर आपणासमोर सादर. प्रश्नचिन्ह दोन्हीत काय पाहिजे. मी कविता लिहिताना मला कशावरती कविता लिहू वाटते असा त्याचा अर्थ आहे. मी चंद्रावर कविता लिहित नाही. मी चंद्रावर कविता लिहित नाही कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी पोटाला मिळत नाही. मी चंद्रावर कविता लिहित नाही कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी पोटाला मिळत नाही. हा थरथरतो माझा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना, मग कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या चाकरी करताना. मग कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या चाकरी करताना. हा थरथरतो माझा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना, मग माझ्या बापाच्या घामाच्या थेंबानं भांडवलदारांच्या अंगावरची अत्तर फुलत असते. त्यांची बायका पोरं सुसज्ज बंगल्यात आई माझी झोपडीत झुरत असते. मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी आई माझी आता कष्टानं चिपाडासारखी दिसते.

0: मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी आई माझी आता कष्टानं चिपाडासारखी दिसते, आणि दिवसाच पोटभर जेवल्याचं स्वप्न तुटल्यावर लेकरांना कुशीत घेऊन रडते. गावची जत्रा भरते, भावंड नुसती पाळण्याकडे बघत राहतात. गावची जत्रा भरते, भावंड नुसती पाळण्याकडे बघत राहतात, आणि 2 रुपयाच्या फुग्यासाठी दिवसभर रडत बसतात. शेवटी पौर्णिमेच्या लख प्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवीत असते. पौर्णिमेच्या लख प्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवीत असते. बाबा चंद्रनका दाखवू, भाकरी द्या म्हणून मांडीवरची पोरगी रडत असते. भाकरी द्या म्हणून मांडीवरची पोरगी रडत असते.
1: खूप करुण असं वाचव आपण या कवितेमधून मांडलेले. आपल्याला विचार मग्न करणारी अशी ही कविता आहे. सर, आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आजकाल आता पाहिलं तर सगळीकडे डिजिटल युग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि लॅपटॉप शिवाय लोकांची कामं होत नाहीयेत. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या आपल्या पुढील पिढीनं कविता आणि एकूणच वाचनाकडे वळावं यासाठी खरंच खूप मोठी आव्हानं निर्माण झालेली आहेत. एकूणच आपल्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवणं, आणखी मराठी भाषा समृद्ध करणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. तर याबद्दल आपण एक कवी म्हणून काय सांगाल?
0: हे खरं आहे, डिजिटल युगामध्ये आता छापील पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे.
1: बरोबर.
0: साहित्यिकांची, लेखकांची, कलाकारांची अशी जबाबदारी आहे, माझं असं मत आहे की लोकांनी आपलं वाचलं पाहिजे याच्यासाठी तेवढ्या ताकदीनं लिहिण्याची गरज आहे. डिजिटल युगाचाच वापर करून, याच तंत्रज्ञानाचा वापर करून, याच सोशल मीडियाचा वापर करून सामान्य माणसापर्यंत ते छापलेलं पुस्तक त्यांच्या हातामध्ये वाचण्यासाठी जे आव्हान आहे ते आव्हान आपण इतकं ताकदीनं करायला पाहिजे. 4 कपाटामध्ये पुस्तकं ठेवून पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं वाचली तरच कलाकारांचं सुद्धा लोकांपुढे एक चांगलं स्थान राहील.
1: म्हणजे आपलं नेहमीच पुस्तक असू दे किंवा डिजिटल पुस्तक, एकूणच मुलांनी वाचलं पाहिजे. आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. सर, आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आपण काही आगामी आपल्या लेखनाच्या संदर्भातल्या काही योजना आहेत का, की आपण काय लिहिणार आहात आता येणाऱ्या काळामध्ये?
0: आता माझ्या काही दीर्घ कवितांचं सध्या काम सुरू आहे, किंवा 10 दीर्घ कविता मोठ्या होतील. त्या पुस्तकामध्ये काही सामाजिक प्रश्नावरचे कविता असतील, काही जागतिक प्रश्नावरच्या काही कविता असतील, माझ्या काही आत्मकथनपर माझ्या आयुष्यातल्या काही कविता असतील, अशा काही कवितांचा एक दीर्घ कविता संग्रह सध्या मी करतोय. सध्या माझं त्याच्यावरती लक्ष केंद्रित आहे. मी कोणत्या देशात राहतो असं मी त्याचं नाव सुद्धा ठरवलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जगातले सगळेच प्रश्न हे कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या, कुठल्याही देशातल्या, कुठल्याही एखाद्या छोट्याशा वाडीवरचा प्रश्न आणि जगातला कुठलाही एखादा मोठा प्रश्न यांचा साम्यवाद जर कवीला जुळवून मांडता आला आणि ते समान दुःख किंवा आनंद जर रसिकांना, प्रेक्षकांना वाटला,
1: सगळीकडे सारखेच प्रश्न आहेत,
0: तो एक संग्रह माझ्या सध्या लिखाणामध्ये आहे, त्याच्यासाठी मी वेळ देतोय.
1: दीर्घ कवितांच्या कविता संग्रहाला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच आपले साहित्य संपदाचे जे रसिक श्रोते आहेत ते आपल्या या कविता संग्रहाची वाट पण बघतील. तर आज या मुलाखतीच्या निमित्तानं आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरती उपस्थित राहिलात आणि साहित्य संपदा या आमच्या कार्यक्रमामध्ये आपण आपला साहित्य प्रवास खूप छान पद्धतीनं आमच्या समोर उलगडवून ठेवलात, यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: नमस्कार, धन्यवाद.
1: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: साहित्य संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. कार्यक्रमात आज कवी अॅडव्होकेट महादेव कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. रात्रीचे 9:40 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आता विविध भारतीचे कार्यक्रम.
1: खड़ी थी कि बाकी गाने किससे लिखवाएं. इसी दौरान भोपाल के सुगम चंद कपाड़िया, जिनके भोपाल शहर में 2 थिएटर थे, मुंबई आए हुए थे. उन्हें जब इस बात की खबर मिली तो फाजली साहब के सामने उन्होंने मदद की पेशकश करते हुए

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झ आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोत्यांनो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकलेत.

रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आपला लाडका कार्यक्रम हॅलो आपली आवड. आजचे हॅलो आपली आवडचे संवादक आहेत राजेंद्र कुमार कांबळे.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केला, त्यांच्याशी केलेला संवाद आणि त्यांच्या पसंतीच्या गीतांसह सादर आहे आजचा आपला कार्यक्रम हॅलो आपली आवड.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: मी राश कुमार इंगळे बोलतो, मुखापूर कडगाव तालुका, अकोट जिल्हा, सोलापूर.
0: बोला, गाणं कोणतं ऐकायचं आहे
1: सर? मला बुद्धी किती ऐकायचं आहे?
0: कोणतं सांगा की.
1: शांतीचा दास मनी दरिला, बुद्ध जगी वंदनीय ठरिला. हे गीत ऐका सर.
0: काय करता आपण?
1: मी सर प्रबंध करतो, कवी गायका सर मी.
0: हो का?
1: हो, भीमगीत लिहितो, गातो सर मी. कुठले कार्यक्रम करतो मी.
0: बर,
1: आपले तिथे आपल्या जयंती.
0: नोकरीला वगैरे कुठं होता का अगोदर?
1: ड्रायव्हर अक्षर चालतो पाहायला माझ्याकडे.
0: बर,
1: टीव्ही अक्षर चालत होतो हैदराबाद मुंबई सगळं. मी ऍक्सिडेंट झाल्यामुळे आता 30 वर्ष झाले घरी निवांत सर मी.
0: अच्छा,
1: मी गायन पार्टी 4 किलो.
0: होय.
1: हा सर,
0: तुम्ही तुमच्या तालुक्यामध्येच करता का काय मग हे कार्यक्रम?
1: तालुका, आपल्या तालुक्यात, अकोट तालुक्यामध्ये.
0: आणि त्याला काही मानधन वगैरे घेता?
1: मानधन का जेल ते घ्यायचं सर.
0: होय,
1: त्याला हात हात कधी घालायचं नाही. गरीब असते, गरीब असते.
0: होय ते. आणि जयंतीच्या वेळेस मग गेला असेल बऱ्याच ठिकाणी.
1: हा, गेलतो सर, गेलतो सर.
0: होय,
1: ते बक्षीपर्य कार्यक्रम जयंती होता सर. बक्षीपर्य,
0: बक्षीपर्यला गेला का?
1: हा, ते वारलेलं सर नवीन मित्र माझे. तिथं 50 पाठी सर, गायन पाठ 50.
0: हो का?
1: एकच गाणं म्हणजे सर, एकच गाणं. एकच गाणं नंबर येतो, कोणाला नंबर येत नाही.
0: बर.
1: हा सर, मामा गौतमजी, मामा सीताफळे पोस्टमन अधिकारी, सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टमन अधिकारी, सरळ सुनकांबळे, शिवाजी जाहीर, परत तुम्हाला सांगतो चंद्रकांत गणेश राष्ट्रीय बौद्धिक संघाचे अध्यक्ष, आणि बक्षीपर्यचे उमागा सलवदे, राजेंद्र मस्के, इंद्रांग गायकवाड सर, परत किशोर सलवदे, दयानंद कांबळे, सिद्धार्थ कांबळे सर.
0: तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांकरिता आपण हे बुद्धगीत ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हो, धन्यवाद सर, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा हॅलो, आपल्या आवड कार्यक्रम का? सर, मी बालाजी छोटे बोलतो, तालुका मोहन, जिल्हा सोलापूर, अमरावतीतून बोलत आहे.
0: बोला.
1: आपण राजेश कुमार कांबळे सर बोलता का?
0: हा, बोलतोय
1: सर. आपले आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान असतात सर.
0: बर, ऐकता सगळे तुम्ही?
1: तुमचा ग्रामीण संवाद खूप आवडतो. आणि ते आता ते तुम्ही ऊसाचं गुळ बघण्यासाठी ते भूमिका केली आहे बघा, ते खूप छान.
0: होय, हा, ते प्रत्यक्ष गुराळावरती जाऊन आम्ही केलं होतं ना रेकॉर्डिंग.
1: आणि सर तुमचे गीत गाता हो मैं गुणगुणातो ते पण छान आहे.
0: हो का, धन्यवाद. आज गाणं कोणतं ऐकायचंय
1: सर? मला दुर्गा म्हणतात मला या पिक्चर मध्ये लावणी ऐकायची.
0: दुर्गा म्हणतात मला मधली. काय करता आपण?
1: सर मी ब्रँड आहे येळगुडाचं शेल, आता बारावीला जात आहे.
0: बारावीला?
1: बर.
0: म्हणजे अपडाऊन करता का तिथेच राहिला आहे?
1: तिथेच राहिला आहे, कार्यशाळा म्हणजे कर्णिक नगरला राहिला आहे आणि कॉलेज विकास नगरला आहे.
0: मग कर्णिक नगर एका साइडला, विकास नगर एका साइडला, जाणं येणं कसं करता?
1: जाण्यानंतर एक्सचेंज जातो किंवा शाळा पण सोडती.
0: गाडी आहे का शाळेची? बर, ठीक आहे बालाजी. तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड
1: हॅलो हॅलो आपल्याला नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: मी माझे तळे बोलते सर, आरवी मंगळवार तालुका.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: मी शिवाजीराजे भोसले मधला बी आहे ना, पिक्चर आहे सर.
0: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तो पिक्चर आहे आपल्याकडं.
1: ते गाणं लावलं तरी चालतंय सर.
0: त्यातलं लावलं तरी चालतंय का?
1: हा,
0: काय करता?
1: शेतीला आता लाईट आलं सर, आठवण झालं, एकदम लावलं.
0: लाईट काय तुमची?

0: करतायत ना सध्या, बंद करतायत ना?
1: हा बंद करते ना सर, आता आजच्या आले सर, आता सध्याला चार सर.
0: आता किती वेळ राहणार ही?
1: चार वाजपर्यंत, चार तास दिले ते सर.
0: होय का?
1: हो.
0: आता पाणी कुठलं देतं, विहिरीचं?
1: नदीचं सर, नदी जवळच आहे ते आपल्या.
0: हो का? पाईपलाईन केली का?
1: हा पाईपलाईन आहे सर आपला.
0: आता शेतामध्ये काय काम करताय मग?
1: शेतीमध्ये तेच पाणी लावायचं हे करत चाला सर.
0: काय ऊस आहे का?
1: ऊस आहे सर, हरभरा हे पेरलं ना, उडीद.
0: उडीद पेरलंय का? बर, दोन दिवस झालं पाऊस पडतोय थोडा थोडा, तुमच्याकडे पडला की नाही?
1: पडला आहे सर.
0: चांगला झालाय का बऱ्यापैकी?
1: नाही बस, कमी झालंय सर जर आपल्याकडे.
0: होय का?
1: हो ना. राजेंद्र कमळे बोलताय का सर?
0: हो बोलतोय.
1: बरोबर, आवाज सर. मित्रांचं नाव सांगू का सर?
0: हा सांगा सांगा.
1: श्रीकांत पाटील, यल्लाप्पा कोळे आणि श्रीधर तळे, सादर नमस्कार.
0: तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आपण हे गाणं ऐकूयात, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, आपले आवड
1: हॅलो
0: कार्यक्रम.
1: हॅलो आपली आवड. मी जामगाव बुद्रुक तालुका मोहोळ इथून पिलतो पाटील बोलतोय.
0: गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला?
1: आज नारिंगी मोसम या चित्रपटातलं ऐकायचं आहे.
0: त्यातलं कोणतं सांगाय की?
1: इश्काची मी ढोलकी.
0: लावणे जास्त आवडतात वाटतं.
1: लावण्याची आवड आहे.
0: काय करता?
1: मी कारखान्यात कामाला साहेब शेती बघतो.
0: कारखान्यात कामाला आहे आणि शेतीही पाहता?
1: हा.
0: किती शेती?
1: 7 एकर आहे.
0: काय लावलंय त्याच्यामध्ये?
1: आता काय नाही साहेब, पावसाची वाट बघत बसायची. आता काय नाही,
0: बाकीची कामं झालीत का मग?
1: हा सगळे झाले, मशागती सगळे झाले.
0: होय, पाऊस थोडासा लांबणार आहे म्हणून सांगतायत.
1: हा पाऊस लांबणार साहेब. आमच्या मित्रांची नाव सांगू का?
0: हा सांगा.
1: अण्णू पुजारी, जगन्नाथ गुजरे आणि विजय गायकवाड आणि ईश्वर भंडारे यांना ही गीत ऐकायचं आहे.
0: ठीक आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ही ढंगदार लावणी आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा हॅलो, आपली आवड ना सर.
0: बोला.
1: मी दत्तात्रय बाजीराव तळे परगा तालुका उत्तर सोलापूर इथून बोलतो.
0: बोल, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: हा सर, मला भिंगरी चित्रपटातील गीत
0: कोणतं
1: गोऱ्या गोऱ्याच्या असे काट्यावर उचला
0: लावणी ऐकायची म्हणा की आज.
1: हो सर, आपण कोण बोलताय सर?
0: मी राजेंद्र कुमार कांबळे.
1: अरे वा सर, ह्याच्यावरती आणि रेडिओवरती आवाज वेगळाच आपला येतो.
0: काय करता आपण?
1: हो मी घरामध्येच आहे सर. म्हणतात थोडासा बॅग झालेला आहे राजेंद्र सर.
0: बर बर बर बर. मग काय दवाखान्यात वगैरे दाखवला नाही का?
1: दाखवलं सर, गोळ्यावरती जीवन आहे. मी चांगल्या तज्ञाला दाखवलं येतील जग म्हणून सर. काय तर आपलं मुलं बघते पाहते.
0: होय. आणि रेडिओवरचे कार्यक्रम आहेत का सगळे?
1: सगळे ऐकतो सर. आज ते हिंदी कार्यक्रम तर असले छान झाले ना. हसरत जयपुरी का काय ते हसरत भोपाली
0: हसत भोपाली.
1: हा हसत भोपाली यांचे सर आणि चांगले लागले. उस्ताद एक उस्ताद मधलं महम्मद रफी सर. हा आपले सर्व कार्यक्रम ऐकतो. खमन गुरुजकर ताईंनी साधलेला संवाद त्याच्याशी.
0: बर.
1: आपलं प्रायोजक प्रक्षेपण चालू होत का तेव्हापासून मी रेडिओ ऐकतो सर.
0: बर बर बर.
1: हा हा,
0: खूप जुने श्रोते आहात तुम्ही.
1: 40 वर्ष पूर्ण झाले आपल्या आकाशवाणीला.
0: होय की.
1: त्याबद्दल सर्व टीमच अभिनंदन करीतो सर.
0: धन्यवाद. ठीक आहे, तुमच्या आवडीचं गीत आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: नमस्कार, राजेंद्र कुमार दादा.
0: नमस्कार, बोला.
1: बऱ्याच दिवसानंतर आपली भेट आहे फोनवर.
0: हो हो हो,
1: नामदेव वाघमारे, समजणे मोहर तालुका.
0: हो, आवाजावरून कळालं मला, परंतु श्रोत्यांना, इतर श्रोत्यांना कळण्यासाठी नाव सांगणं गरजेचं आहे ना.
1: म्हणून तर सांगितलं.
0: नाही, एकदम सुरुवात केली गेली, आपण बोलायला सुरु केलं ना दोघही.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा, एक गीत ऐकावं म्हणलं होतं मराठी.
0: सांगा की कोणतं.
1: फुकट चंबू बाबुराव चित्रपट आहे. नवतीच्या रानात लाजऱ्या पाहत सांगते कानात, ते तरी चोरून बघतय रे.
0: बर,
1: मस्त गाणं आहे. नसतं
0: तुमची पसंती म्हणजे मस्तच असणार की हो.
1: आणि तुम्ही अगदी शब्दातलं अगदी मार्मिक शब्द बोलताय बरं का. म्हणजे ऐकत असतो कार्यक्रम तुमचं सगळे. ज्या अवताल तुम्ही असाल त्या अवताला अगदी श्रोत्याचा मंत्रमुक्त करताय. म्हणजे शब्द खोचक खोचक शब्द बोलून हसवताय.
0: कसं मिळतं का, थोडस विरंगुळा पण पाहिजेच की.
1: अगदी अगदी अगदी. हो हो हो, अगदी महिन्याच्या पन्नास पाळ्या, दीड महिना झालाय त्यांना.
0: नाही, जुन्या श्रोतांनी ते नियम पाळायलाच पाहिजे ना. आम्ही त्यांना सारखं सांगायची गरज भासूच नाही.
1: अगदी अगदी अगदी.
0: बाकी आता काय चाललंय.
1: चांगलं आहे, चांगलं व्यवस्थित चालू आहे. दुसरी सूचना आहे, एसएमएससी बहाणीमध्ये जरा मराठी गाणी लावत जावा की. मराठी
0: चाललंय, आपला प्रयत्न चाललाय. हो, मराठी जे आहे ना चित्रपटांवरती आधारित चालू करायचा आहे कार्यक्रम.
1: हो हो.
0: हा, थोडस कसं असतंय, अडचणी असतात ना काही तांत्रिक.
1: हो, आणि पहिल्या सारख्या ते आपलं एका चित्रपटातली गाणी लावत जाऊ तुम्ही. मराठी चित्रपटातली एका चित्रपटातली लावायची गाण्याची.
0: हा हा हा. आता सध्या हिंदी चालू आहे एकी फिल्म से.
1: हा हा हा, तसं मराठी एखादा घ्या कुठं.
0: हो हो, नक्की.
1: अगदी.
0: ठीक आहे, तुमच्या पसंतीचं गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हॅलो दादा, पूर्ण लावा बरं गाणं, जरा मस्त आहे गाणं, पूर्ण लावा.
0: नक्की नक्की. अशोक सराफ यांच्यावरती चित्रित केलेलं गाणं आहे ना हे.
1: अगदी अगदी. मोबाईल मध्ये ऐकतो पण त्यात एक कडवं नाही, एक कडवं नाही, त्याच्यामुळे म्हणलं तर हीच गाणं ऐकावं. हा, धन्यवाद दादा, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो, आपले आवड कार्यक्रम.
1: नमस्कार साहेब.
0: नमस्कार.
1: प्रवीण श्रीराम गवळी, नांदस तालुका, उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: आज गाणं छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं ऐकायचं आम्हाला.
0: कोणतं सांगा की?
1: चमके शिवबाजी तलवार. कारण काय, मी 19 फेब्रुवारी पासून तुम्हाला फोन लावतोय, कायम वेटिंग फोन आहे आमचा. आणि कार्यक्रम बी आपल्या आकाशवाणीचे खूप छान आहेत. आमची एक तक्रार आहे.
0: तक्रार? बोला, काय तक्रार आहे? बोला ना.
1: आम्हाला सोलापूर दिनांकचा वेळ थोडा वाढून मिळाला पाहिजे. कारण का, आम्ही शेतकरी असतो, गावात जाऊन पेपर वाचतो. आम्हाला रोज सकाळी गावात जायच्या आधी जिल्ह्यात, महाराष्ट्रात काय घडतं ते कळतंय.

0: दहा मिनिटांचा आहे की आणखीन किती?
1: एक 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा जर झाला तर खूप माहिती मिळते.
0: हे बघा, बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु बाकीचेही कार्यक्रम असतात, ते कुठं ऍडजस्ट करणार?
1: गावकरी मंडळ कार्यक्रम चांगला आहे, कोणाची सकाळचे कार्यक्रम खूप छान असतात.
2: तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला। शाहिस्ताच्या घरात शुभारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह। केला

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा, आपली आवड कार्यक्रम सर.
0: बोला.
1: मी बापू कसबे मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
0: बोला. गाणं कोणतं ऐकायचं आज?
1: मला लोकगीत पाहिजे सर.
0: सांगा की.
1: देवा मला का दिली बायको अशी, हे लोकगीत पाहिजे मला. प्रल्हाद सिंह गायलेलं आहे. दामोदर शिरवळेचं गीत आहे. संगीत विठ्ठल शिंदे आहे बघा सर.
0: आज हे गाणं काय ऐकावं असं वाटतंय तुम्हाला?
1: ऐकतं काय थोडं सर, थोडं काय घरामध्ये थोडं काय ते वातावरण वेगळं असतं.
0: मी एवढ्यासाठीच विचारलं गाणं काय ऐकायचं तुम्हाला आज.
1: आता काय थोडस सर, थोडं काय म्हणजे घरात थोडं काय वारीवार होतो, काय ते होतं, काय ते चाललं जाते. आणि मनाला थोडं शांती लाभावी थोडं काहीतरी म्हणून हे गायला ऐकायचं वाटतं सर. आणि मी सर आपल्या आकाशवाणीचा श्रोता गेले 30 वर्षापासून आहे बरं का.
0: बर.
1: आणि मी सतत आपले कार्यक्रम, एकही कार्यक्रम मी सकाळी 5:56 पासून चालू असतो माझा रेडिओ. ती कम से कम 12 वाजेपर्यंत वनिता मंडळ पर्यंत बंद नसतो सर. त्यातनं थोडी विश्रांती असते तासभर. आणि परत एक नंतर काय मग वीज भारती लागते या. नंतर मग संध्याकाळी लावतो.
0: बर. कसे वाटतात कार्यक्रम?
1: कार्यक्रम एक नंबर. आपल्या आकाशवाणी म्हणजे एकदम आईचं दूधच आहे ते. आणि मनोरंजन इतके बोलायचं काय नाही, ज्ञान प्राप्त होत ना. वेगवेगळे कार्यक्रम होतात सर.
0: होय.
1: आणि कार्यक्रम असतात आणि ते मनाला गोड लागतात आणि ऐकायला भारी वाटतात.
0: होय.
1: हा सर, कांबळे आपण सर.
0: हा, राजेंद्र कुमार कांबळे बोलतो.
1: कांबळे सर, हा बरेच दिवस भेट झाली सर आपली.
0: हो ना.
1: सर बर सर, 2-4 नावं सांगतोय. समता गायन पार्टी मलिकपेठ. प्रवर्तन कसबे. बोधाचार्य सुधाकर कसबे. सुशीला कसबे. शुभांगी कसबे. आणि कसबे परिवार मलिकपेठ सर.
0: तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व कुटुंबियांसाठी आणि मित्रमंडळींसाठी आपण हे गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हा, धन्यवाद सर.

श्रोतेहो हॅलो, आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला. संवादक होते राजेंद्र कुमार कांबळे. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर आता केवळ रेडिओ पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आकाशवाणी सोलापूरचे विशेष कार्यक्रम तुम्ही कधीही आणि कुठेही ऐकू शकता आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलवर. आणि हो, या कार्यक्रमांचे अपडेट जर तुम्हाला वेळेआधी हवे असतील तर आकाशवाणी सोलापूर या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना फॉलो करायला विसरू नका.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्याबरोबरच 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिकाही आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आता हिंदीतून बातमीपत्र.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाली आहेत. आम्ही आमच्या आजच्या प्रसारण सभेचे सर्व कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातःकालीन सभेत. तोपर्यंत मी तुमचा मित्र यश गोसावी आपली रजा घेतो. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.